नमस्कार. 233° एक मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झांचेर आमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनला वयल्यान उलयतात. तेच वांगडा 1278 किलोहर्ट्झांचेर डिजिटल मोडाचेर तुमकां आयकूंक मेळटात न्यूज ऑन एअर आनी आकाशवाणी पणजी. आयकपनो आयज वार सोमार भारतीय सौर दीस 11 ज्येष्ठ शके 1948 म्हळ्यारूच 1 जून 2024. सकाळची 5 वरां जावन 56 मिनटां आनी 15 सेकंद जातात. आयच्या आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय वाहिनीच्या प्रसारणातल्या कार्यावळीक आतां आमी सुरवात करतात. सुप्रभात.

तुम्ही ऐका त्याला विचार किरण आणि आता आमची भक्ती यानेची कार्यवळ आमचा आधार आणि आईच्या दिवसाची सुरुवात करूया भक्ती सुमना पायार ओपून करुणामय महादेवाच्या

अनिष्ठानो, आमची भक्ती गाण्याची कार्यावळ आमचा आधार सोपयता आसतना हे गीत आमच्या मोगाळ मायेचे, भारत भुयेचें.

0: ऐकपेनो ही असली आमची भक्ती गाण्याची कार्यवळ, आमचा आधार.
1: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो ओटीटी प्लॅटफॉर्म वेव्स.
2: वेव्स
1: हातून तुमकां विनामूल्य मेळटात
2: मुव्हीज, शोज, सिरियल्स, ऑडिओ गेम्स, लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किदें.
1: तर करात बेगोबेग डाउनलोड
2: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल iOS वेल्यान.
1: वेव्स तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी.
2: वेव्स.
3: आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरां विभागाकडल्यान आयल्ले हे निवेदन. आकाशवाणी पणजी केंद्राचो खबरां विभाग पात्र उमेदवारांकडल्यान न्यूज रीडर कम ट्रान्सलेटर म्हळ्यारच खबरो वाचपी आनी अणकारपी ह्या कामा खातीर अर्ज मागयता.
2: मतीन दौरात हे काम तात्पुरत्या कराराचेर आसा.
4: उमेदवार खंयचे शाखेची पदवी मेळयल्लो आसपाक जाय. पिराय 21-50 वर्सां.
3: कोंकणी भाषेचे गिन्यान तशेंच हेर भासांतल्यान कोंकणींत अणकार करपाक येवपाक जाय.
2: निवड प्रक्रियेंत लेखी परिक्षा, मुलाखत आनी आवाजाची चाचणी जातली.
4: उमेदवारांनी थारायल्ली फी भरून आपलो अर्ज खबरां विभाग आकाशवाणी पणजी आल्तीन पणजी गोंय ह्या पत्त्यार हाडून दिवचो.
3: अधिक म्हायती खातीर
2: संपर्क क्रमांक 7020672710.
3: नंबर परतून एक फावट 7020672710. ईमेल संपर्क
2: RNUAIRPANAJI@gmail.com.
3: RNUAIRPANAJI@gmail.com. अर्ज पावपाची निमाणी तारीख
2: 1 June 2024.
3: जागे तात्पुरत्या कराराचेर आसा हे लक्षात घेवचे.
2: येयात तुमचे नाते आकाशवाणी कडेन जोडात.
3: आकाशवाणी.
0: ऐकून तुम्ही ट्यून केला आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल. सकाळच्या बरोबर 11:46 येतात. शेतकामत्याक माहिती कार्यावळीत आता ऐकूया तिखीची लागवड या विषयाचेर नागेश कुमार पंत हांणी दिल्ली माहिती.
5: तिखीचे साल काढपा खातीर झाडाच्यो फांद्यो कापच्यो पडटा. वेवस्थीत काळजी घेतली जाल्यार तिखेचे झाड काढपा खातीर 3 वर्सां तयार जाता. तिखेचे झाडाचे खांदे साधारण 1.5 ते 2 मीटर वाढिल्ले आसपाक जाय. तशेंच खोडाची घेराय साधारण 4 ते 5 सेंटीमीटर आसपाक जाय. खोडावेली साल 70% तपकिरी रंगाची जावपाक जाय. तिखीच्या झाडाची काढणी म्हत्वाची आसा. केन्नाय तिखीचे झाड कापचे न्हय. सर्वसाधारण नोव्हेंबर ते मार्च म्हयन्यांत तिखीची कापणी करची. कापणीचो हंगाम परत जमीन, हवामान आनी जातीनुसार ठरोवन करचो पडटा. आपल्या वाठारांत ती हंगामाची वेळ ठरोवन कापणी करची. साधारण नोव्हेंबर म्हयन्यांत झाडाची साल काढपाक मेळटा काय ना हे पळोवपा खातीर खांद्याचो लांबचो तुकडो चाकूच्या आदारान काप दिवन काडचो. हो तुकडो सहज सुट्टा जाल्यार झाड कापपाक हरकत ना. जर साल सहज आयली ना जाल्यार परत 15 दिसांनी तपासणी करून पळोवची. सहजपणान तिखीची साल सुट्टा जाल्यार झाड कापपाक हरकत ना. तिखीची साल सकाळी वेळार काडची. तिखी खातीर निवड केल्लें झाड जमनी पासून 1 फूट वयर कोयतेन किंवा खरवतीन कापचे. तशेंच 5वे खांदे काढून उडोवचे आनी पानां एकठांय करून सावलेन सुकोवपाक दवरची. कापलेले खांदे परत 1-1 फुटाचेर कापून घेवचे. खांद्यावयली साल चाकवान खरवडून घेवची. तशेंच बासाचो सळान त्या खांद्याचेर रगडोवचे. अशें केल्ल्यान साल सुटपाक मदत जाता. ताज्या नंतर खांद्यावयली साल दोनी वाटेन सुऱ्याच्या आदारान उबी चीर घालचे. नंतर ही साल सुऱ्याच्या आदारान हळूहळू काडची. साल काढून जातकच ही साल सावलेन

ऐकमेनू सवरा जाऊन 50 मिनटांचं हा वेळ संजीवनी भलायके विषय कार्यावळीत. आता ऐकूया डॉक्टर उत्कर्ष बेदोडकर हाणें दिल्ली माहिती विषय आसा स्वाईन फ्लू.

0: पुराय जगान आपणायला योग।
1: योग जो दिता शारीरिक आणि आत्मिक शांती।
0: योग पुराय जगाक भारताची देणगी।
2: एच1N1 जे दुयेंस आसा जेका आमी फक्त इवन स्वाईन फ्लू म्हणटा, एक व्हायरल इन्फेक्शन आसा। जशे आमकां थंडी जाता सर्वसामान्य किंवा आमी तेका म्हणटा कॉमन कोल्ड म्हणटा, तो एक इन्फ्लुएंझा व्हायरसा पासून जाता। आणि जेव्हा आम्ही स्वाईन फ्लू स्पेसिफिक म्हणतात तिथून इन्फ्लुएंझा ए या टायपचा H1N1 म्हणून जो असा पण व्हायरस तिथून इन्फेक्शन जाता। आणि या इन्फेक्शनात चढशे अपर रेस्पिरेटरी किंवा जे ताळ्याचे इन्फेक्शन असा किंवा नाक आणि ताळो याचे इन्फेक्शन चढशे प्रमाणात जाता। खूप कमी प्रमाणात लोकांक कॉम्प्लिकेशन जाऊन ते निमोनिया सुद्धा जावपाक शकता। हितून लक्षणां म्हटली जाल्यार सर्वसामान्य जे कॉमन कोल्ड म्हणटा किंवा आमकां थंडी जोर म्हणटा पळय न्हू तशीच जाता लक्षणं। सुरवातीक जाता असताना जोर येतलो, कमी प्रमाणान जर असले दुयेंस जाल्यार तेका कमी प्रमाणाचो जोर येतलो, चड जर जाले जाल्यार तेका हाय ग्रेड फिवर येतलो। आनी बाकीच्यो गजाली म्हटल्यार ताळो दुखून येवप, खोकली येवप, शिंको येवप, नाक व्हावपाक लागता, तकली दुखपाक लागता, मागीर आंग दुखून येता सगळ्यांक, ही सर्वसामान्य लक्षणां। आनी जेन्ना कॉम्प्लिकेशन जाता किंवा चड जाता दुयेंस हे, तेन्ना तेका फुगासावन जावपाक लागता, ब्रेथलेसनेस जावपाक शकता, हड्ड्यान दुखपाक लागतले किंवा चेस्ट पेन आमी जेका म्हणटा। फुडें आनी जर कॉम्प्लिकेशन जालें जाल्यार तो अनकॉन्शियस जावन तेका एडमिट करचें पडपाक लागता किंवा इवन फुडें तेका वेंटिलेटराचेर किंवा आयसीयून दवरचो पडपाक शकता। आनी जेन्ना आमी अशी शक्यता आशिल्ले पेशंट जेन्ना एडमिट जाता हॉस्पिटलांत वीथ सम कॉम्प्लिकेशन, जाल्यार असले रुग्णांचे आमी टेस्ट करपाक सॅम्पल घेता। आनी हे सॅम्पल आमी थ्रोट सॅम्पल म्हणून ताळ्यांतल्यान जे स्वॉब घेता, आनी हे स्वॉब आमी दिल्ली धाडटा। दिल्ली एक तश्री लॅबोरेटरी आसा, NCDC दिल्ली, नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल म्हणून, आनी ह्या लॅबोरेटरीन हे टेस्ट जाता। थंयच्यान आमकां ह्या टेस्टांचो रिपोर्ट कमीत कमी 24 तास ते 2 दिसां भितर चडान चड मेळटा। सो सर्वसामान्य जर जेन्ना मायल्ड इन्फेक्शन जाता किंवा मॉडरेट इन्फेक्शन जाता पळय न्हू, ते इन्फेक्शन चडान चड एक आठवडो भर उरता। पूण हितून फक्त कितें की दुयेंसाची सिमटम सुरू जावच्या 1 दीस पयलींच्यान हे दुसऱ्याक पास जावपाक शकता। सर्वसामान्य जर तुम्ही विचारले 7 दीस पर्यंत हे इन्फेक्शन दुसऱ्याक वचपाक शकता। एटलिस्ट 7 डेज तरी तेणी घराकडे रेस्ट घेवपाक जाय आणि मेजर गर्दीन खंय तरी वचपाचे टाळपाक जाय। बाकीची खबरदारी म्हटल्यार जशी

0: म्हणजे कॉमन कोल्डा खातीर किंवा थंडी जोरा खातीर घेता पळय न्हू, तीच खबरदारी. जशें की खोकला जर येता किंवा जेन्ना शिंको येता पळय तेन्ना सदांच रुमाल धरचो, थोडे आतां टिश्यू यूज करता जाल्यार टिश्यू पेपर धरचे. फुडली गजाल म्हणल्यार जर खूब फावटी आमी पळयला की खोकता आसतना शिकता आसतना खूब जाण लोक हात धरता फुडें, अशी जेन्ना गजाल तेन्ना त्या टायमार तो हात साबणान परत दिवपाक जाय. जर ते जर ना केलें, शेक हँड दिता आसतना किंवा खंय आमी मेजा खुर्चे खंय हात लायता थंय पसरपाक शकता. सो त्या असले गजाल जेन्ना येना आसता तेन्ना बरे साबणान हात धुवन घेवचे. जेन्ना हँड वॉशिंग आमी म्हणटा पळय न्हू, ते जर हॉस्पिटल सेटिंगान पळयले जाल्यार न्हू, तितून हँड वॉशिंग आनी इवन आल्कोहोल बेस्ड सॅनिटायझर्स म्हणून मेळटा जे हॉस्पिटलांनी यूज करता पळय न्हू, ते यूज करचे. फुडली खबरदारी म्हटल्यार तांच्यांनी बरी न्युट्रिशियस डायट घेवची आनी उदक खूब पिवपाक जाय, आनी ते बीन बॉयल्ड वॉटर पिवपाक जाय. सो जेन्ना जेन्ना आमकां पॉझिटिव्ह केसीस मेळटा तेन्ना तेन्ना आमी कितें करता की आमच्या घराकडे वचून तेंचे फूल इन्वेस्टिगेशन करता, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग म्हणून करता. कॉन्टॅक्ट म्हटल्यार जो फॅमिलीन जो लागी जो मनीस आसता तेच्या ओर तेच्या वांगडा वावरता किंवा हॉस्पिटलान जे डॉक्टर आनी नर्सीस त्या पेशंटाची केअर घेता. सो जे हे लागी जे मनीस येता पळय न्हू, तांकां कितें सिमटम्स आसा काय ना ते आमी चॅक करता. आनी जर तर तांकां एक आठवड्या भितर कितें जर सिमटम्स येता, तांकां आमी सेम एंटीव्हायरल मेडिकेशन दिवन ट्रीट करता. आमकां जे थोडे केसीस मेळटा तेच्या खातीर आमचे DHS किंवा डायरेक्टरेट ऑफ हेल्थ सर्विसीस वेल इक्विप्ड आसा. सध्या आमचे जे मेडिसीन आसा, एंटीव्हायरलचे मेडिसीन आसा, ते आमचे कडेन बरे स्टॉकान अवेलेबल आसा. बाकीची गजाल म्हणल्यार जे आमी मास्क, स्पेशल मास्क यूज करता स्पायन फ्लूक जेन्ना उपचार करता आसतना, तेजे सुद्दां स्टॉक आमचे कडेन अवेलेबल आसा. तिसरो स्टॉक म्हटल्यार जे आमी टेस्ट धाडटा NCDC दिल्ली, ते स्पेशल ट्युबान धाडचे पडटा आनी स्पेशल मिडियान ते स्वॉप्स धाडचे पडटा. सो इवन हे जे कन्स्युमेबल्स आमचे कडेन आसा ते बीन बरे क्वॉन्टिटीन आसा. जितले हांवें आतां मेडिसीन आनी बाकीचे कन्स्युमेबल्स म्हटल्या ते सगळ्या हॉस्पिटलांक जाय तेन्ना मेळचे, त्या खातीर आमी हेंचे डिफरंट प्लेसीचेर अरेंजमेंट केल्ले आसा. जशें की बोध डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आमचे, नॉर्थ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आनी हॉस्पिसी हॉस्पिटल मडगांव, ह्या दोनूय हॉस्पिटलांनी दवरलेले आसा. कॉटेज हॉस्पिटल चिकालीम ह्या जाग्यारूय आमी ह्यो सगळ्यो गजाली दवरल्या. गोवा मेडिकल कॉलेज बांबोलीम हांगाय दवरिल्ली आसा. आनी ऑन वीक डेज इन ऑफिस आवर्स हे डायरेक्टरेट ऑफ हेल्थ सर्विसीस फर्स्ट फ्लोराचेर थंय बीन अवेलेबल आसा. लोकांनी स्वाईन फ्लू म्हणून याची भंय दवरपाची व्हडलीशी गरज ना. कित्याक जशे 2010 WHO किंवा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हटले की हो जो स्वाईन फ्लू म्हणून जो व्हायरस आसा तो आतां सिजनल इन्फ्लुएंझा किंवा कॉमन कोल्ड म्हणून येवपाक लागतलो. गांवांनी आमी जे IC एक्टिव्हिटीज करता थंय आमी हँड वॉशिंगाचेर चड भार देता, किंवा जे आमचे कॉमन प्रिकॉशन्स आसा, जशे की थंडी जाली ती खंयच्याय इन्फ्लुएंझा व्हायरसान जावं, मागीर थंडी जाली की ते कशे प्रिकॉशन घेवपाचे ताचेर आमी चड भार देता. हाच्या बरोबर आमी इवन जे आमचे गायडलायन्स आसता पळय न्हू, ते सगळ्या हॉस्पिटलांनी इन्क्लुडींग प्रायव्हेट एज वेल एज गव्हर्मेंट जे आसा पळय न्हू, थंय सगळ्यांक आमी आमचे रेग्युलरली गायडलायन्स धाडटा. ताणें करून ज्यो रिसंट गायडलायन्स ज्यो आसा गव्हर्मेंट ऑफ इंडियाच्यो, ते सगळ्या डॉक्टरां कडेन पर्यंत पावता आनी तेंच्यांनी जी जी केअर घेवपाची, खंय सॅम्पल धाडपाचो, इवन मेडिसीन खंय अवेलेबल आसा, ही सगळी जांकां जे इन्फॉर्मेशन आसा ते टायम टू टायम सगळ्यांक मेळटा.
1: संजीवनी भलायकी अशे कार्यावळीन तुम्ही आयकताले डॉक्टर उत्कर्ष बेतोडकर हाणें दिली माहिती स्वाईन फ्लू. आयकून एक नजर मारूया आयच्या आमच्या तिनूय सभांनी वितरावाच्या तरेकवार कार्यावळीचेर. आता ही कार्यावळीची रुपरेषा सांगून जाल्या उपरांत बरोबर 7 वरांचेर आयकूंक रावात दिल्ली केंद्रावेल्यान प्रसारीत जावपी हिंदीतल्यान खबरो. 7 वरां जावन 5 मिनटांची शुभप्रभात हे कार्यावळींत सचे भशेनूच दिनविशेष, तरेकवार गीतां, सोबीत अशी माहिती, 7 वरां जावन 25 मिनटांचेर प्रादेशीक खबरो आनी 7 वरां जावन 40 मिनटांचेर आयकूंक रावात कलात्मक गोंय ही कार्यावळ. चित्रसंगीत हिंदी फिल्मी गीतां 8 वरां जावन 50 मिनटांचेर, भावधारा मराठी गीतां 9 वरां जावन 30 मिनटांचेर, कातारांची कार्यावळ 10 वरां जावन 5 मिनटांचेर, शास्त्रीय संगीताच्या कार्यावळींत अरविंद दिघे हांच्या सतार वादनांत आयकुया राग भटियार, वेजान आसा 10 वरां जावन 30 मिनटांचो. गाता रहे मेरा दिल ही कार्यावळ हिंदी फिल्मी गीतांची 11 वरां जावन 5 मिनटांचेर. आमच्या आयच्या दनपारच्या सभेत 12 वरां जावन 30 मिनटांचेर घरकुल हे कार्यावळींत मानसोपचार तज्ञ अमृता वाळिंबे हांचे उलोवप विशय आसा प्रश्नांचा शोध उत्तरांचा माग. तेच वांगडा हे कार्यावळींत कविता वाचन करतल्यो सविता गिरोडकर. कानावळा कातरांची कार्यावळ 1 वरां जावन 5 मिनटांचेर,

दिनी भरिल्लो आसा. 1 जून हो दीस जागतिक अन्न आणि कृषी संशोधन परिषदेच्या निर्देशानुसार 2001 वर्सापासून दर वर्सा पुराय जगांत जागतिक दूध दीन म्हूण पाळटात. मनशाचे कुडीक दुधाची गरज आणि ताचे म्हत्व पटोवन दिवपा खातीर जागतिक दूध दीस मनयतात. लोकांमेरेन दुधाचो प्रचार आणि प्रसार कसो करप हाचेर उजवाड घालता आयचो हो खास दीस. आनीक एके खास गजाली खातीर आयचो हो दीस आमी याद दवरता. मराठी कादंबरीकार आनी कथा तशेंच चरित्र आनी लघुनिबंध बरोवपी साहित्यकार लेखक गोनी दांडेकर हांचो आयज स्मृती दीस. गोनी दांडेकर हांणी कितलेशेच साहित्य प्रकार हाताळ्ळे. तांचो जल्म अमरावती जिल्ह्यांत परतवाडा हांगा जाल्लो. धर्म, संस्कृती, पुराण, इतिहास अशे विशय तांणी आपल्या कथा, कादंबरी आणि चरित्रातल्यान उजवाडा हाडले. द्वारका पिठाच्या शंकराचार्यान तांकां साहित्य वाचस्पती ही पदवी दिवन तांचो गौरव केलो. ते वर्स आशिल्ले 1965. तळेगाव दाभाडे नगरपालिकेन तांकां नगरभूषण म्हणून पदवी दिली आणि तांचो गौरव केलो. आयचेच हे दिसा म्हळ्यार 1 जून 1929 वर्सा प्रभात फिल्म कंपनीची कोल्हापूर हांगा स्थापना जाली. भारतीय चित्रपट सृष्टीचो इतिहास घडोवपी महाराष्ट्रातली चित्रपट निर्मिती संस्था म्हळ्यारच प्रभात कंपनी हाची स्थापना जाली 1 जून 1929 हे दिसा कोल्हापूर हांगा. विष्णुपंत गोविंद दामले, शेख फत्तेलाल, व्ही शांताराम आणि केशवराव थायबर हांणी महाराष्ट्र फिल्म कंपनीतल्या 4 कलावंतांनी कोल्हापूर हांगा एक सराफ सिताराम पंत विष्णू कुलकर्णी हांचे कडल्यान आर्थिक सहाय्य घेवन प्रभात फिल्म कंपनीची स्थापना केली. प्रभात कंपनीचो पयलो बोलपट म्हळ्यार अयोध्येचा राजा. तो प्रकाशित जालो 1932 वर्सा. हे कंपनीक फुडें खुपूच अर्थीक हाल सोसचे पडले. तर आयज आसा हे प्रभात कंपनीचो स्थापना दिन. आयचे हे दिसा म्हळ्यार 1 जून 1945 ह्या वर्सा टाटा मूलभूत संशोधन संस्थेची स्थापना जाल्ली, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च. हिंदी चित्रपट सृष्टींत नांव जोडिल्ल्यो नर्गीस हांचो आयज जल्माचो दीस. तांचें मूळ नांव फातिमा रशीद. भारतीय चित्रपटांनी तांणी नामना जोडली. आपल्या 30 वर्सांच्या कारकिर्दीन तांणी आग, मदर इंडिया, आवारा, बरसात तशेंच चोरी चोरी सारखे असंख्य चित्रपट केले. 1942 वर्सा तांणी अभिनेत्री म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरवात केल्ली. मदर इंडिया ह्या तांच्या फिल्मा खातीर तांकां सर्वोत्तम अभिनेत्रीचो पुरस्कार मेळिल्लो. आयज आमी याद काडटा सत्येंद्रनाथ टागोर हांची. तांचो जल्माचो दीस आयचो 1 जून 1842 वर्सांतलो. गुरुदेव रविंद्रनाथ टागोर हांचे ते व्हडले भाव. ते एक कवी, संगीतकार आणि लेखक आशिल्ले. आयज आमी याद काडटा मराठी कवी बी हांची. आयज तांचो जल्माचो दीस. तांचे पुराय नाव नारायण मुरलीधर गुप्ते. चाफा बोलेना चाफा चालेना हे गीत कवी बी हांचे प्रसिद्ध आसा. आयज आमी याद काडटा हेलन केलर हांची. आयज तांचो स्मृती दीस. हेलन केलर ह्यो एक अमेरिकन लेखिका. तांणी अंधत्व तशेंच आयकूंक येनाशिल्ल्या जनते खातीर आपलो वावर केलो आनी ह्या वावरान तांणी आपली पुराय जीण ओपली. 1 जून हो दीस दर वर्सा पालकांचो जागतिक दीस म्हणून पाळटात. पालक जे आपल्या भुरग्यां खातीर आपली जीण ओपता. भुरग्यांक ल्हानाचे व्हड करप, तांकां पळोवप, तांचें शिक्षण, तांचें आरोग्य हाचेर लक्ष दवरप हें काम पालकांचें. आनी ह्याच पालकांक समर्पीत असो हो आयचो दीस 1 जून. ह्या दिसाचें म्हत्व म्हळ्यार प्रत्येक घरांत एकतेचें म्हत्व वाडोवप. तशेंच जगभरांतल्या पालकांची तांणी आपल्या भुरग्यां खातीर केल्ल्या कर्तृत्वाची जाण वळखून तांचो गौरव करप, तांची अपुरबाय करप हाचेर भर दिता आयचो हो दीस. संयुक्त

0: आकाशवाणी पणजीचो युट्यूब चॅनल FM रेनबो गोवा। तुमचे आवडीच्यो कार्यावळी आता ऐकात, लाईक करात, सबस्क्राईब करात आणि शेअर करात। आकाशवाणी पणजीचो युट्यूब चॅनल FM रेनबो गोवा।
1: ईशान, तुम्ही ऐकत आहात शुभ प्रभात ही कार्यवळ। आणि आता काय खिणा भितरच म्हणल्यार बरोबर 7 वरां जावन 25 मिनटांचेर आयकूंक रावात प्रादेशीक खबरो।

0: नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवीं कौस्त बापटे तुमकां ह्यो प्रादेशीक खबरो दिता. सध्या उश्ण हवामान आशिल्ल्या देशांतल्या लोकांनी चडांचड जतनाय घेवची आनी हे संबंधी वेगवेगळ्या सरकारी खात्यांनी जारी केल्ल्या मार्गदर्शक तत्वांक पाळो दिवचो असो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी उलो मारला. काल आकाशवाणीच्या मन की बात कार्यावळीत ते उलयताले.
1: इस समय देश के ज्यादातर हिस्सों में बहुत गर्मी पड़ रही है. तेज धूप, गर्म हवाएं, ऐसे मौसम में अपना ध्यान रखना बहुत जरूरी है. पानी पीते रहिए, धूप में अगर निकलना ही पड़े तो थोड़ा संभल कर निकले. इस दिशा में सरकार की भिन्न भिन्न डिपार्टमेंट्स ने जो गाइडलाइंस जारी की है वो भी भूलिएगा नहीं.
0: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आपल्या मन की बात कार्यावळीत गोंयच्या निवृत्त शिक्षकाच्या प्रेरणादायक यत्नांचेर भर दिलो, ज्याच्या निर्धाराक लागून ताच्या मड्डी तळप काणकोण थळाव्या वाठारात बऱ्याच काळासावन चलत आयिल्लो उदकाचो प्रस्न सोडोवपाक मजत जाली. गोंयच्या मड्डी तळप वाठारात निवृत्त शिक्षक बालकृष्ण अय्या हांणी एक सामाजीक आव्हान सेवा मिशनात रुपांतरीत केले. थळाव्या कुटुंबाक उदकाच्या उणावाक लागून जावपी त्रास उणो करपाक काम करपाचे थारायले. निवृत्ती वेळार मेळिल्ल्या बचतीचो उपेग करून तांणी पयली आपल्या घरा लागसार एक बांय खणली आनी उपरांत मागणी वाडली तेन्ना दुसरी व्हडली बांय बांदली. तांच्या यत्नाक लागून निमणे एक विस्वासपात्र उदकाचो स्रोत मेळ्ळो. एक दशका परस चड काळ गांवचे लोक सरकारी उदकाची जोडणी मेळेमेरेन ह्या उदका पुरवणाचेर आदरून आशिल्ले. आकाशवाणी कडेन उलयतना अय्या हांणी म्हळे,
2: हे घरचे म्हागेले उदक जे आसा हे सादारण फेब्रुवारी पर्यंत लागी 500 घरां मेळटाले आनी नंतर ते फक्त खावचे पुरते घरा कडेन येवन मेळटाले लोकांक. पूण डिमांड त्या जाय तितले चड उदका साठी लोकांनी म्हाका त्रास केलो आनी हांवें दुसरो जागो घेवन थंय बांय मारली आनी योगायोगान म्हाका त्या बांयी उदक चड मेळ्ळे आनी थंयच्यान जवळ जवळ 80-90 पायप घरा कडेन घालून हांवें तें उदक पयलें घरा कडेन हाडलें आनी परत दुसरो पंप लावन हांगच्यान ते बाकीच्या लोकांक दिवचे साठी हांवें पायपांनी मुखार पुश केलें.
0: इतले मजगती बाळकृष्ण अय्या हांचो उल्लेख प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी मन की बात कार्यावळीत करप ही गोंया खातीर अभिमानाची गजाल आसा अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी म्हळां. गांवगिऱ्या वाठारांत लेगीत निस्वार्थीपणान सामाजीक कार्य सुरू आसा हाचें हें उदाहरण आसा. अय्यांच्या कार्याची प्रधानमंत्र्यांनी दखल घेवप ही उल्लेखनीय गजाल आसा अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी म्हळां. सध्या भूराजकी परिस्थिती असून लेगीत देशभर पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीची उपलब्धताय जातली ह्याची जतनाय इंडियन ऑयल, बीपीसीएल आणि एचपीसीएल ह्या भौशीक क्षेत्रातल्यो तेल विपणन कंपन्यो घेतात. या कंपन्यांची टर्मिनल्स, डेपोज, पायपलायन्स, सिलिंडरात एलपीजी भरपी प्रकल्प आणि किरकोळ विक्री केंद्रावरवी हे साध्य करतात. घरगुती वापरा खातीर एलपीजीची 100% पुरवण करपाची जतनाय भौशीक क्षेत्रातल्यो तेल विपणन कंपन्यो घेतात आनी ते नदरेतल्यान तांणी उपाययोजना लेगीत केल्यात. तेल शुद्धीकरण उत्पादनात वाढ तशेंच पुरवण वेवस्थापनात बळगे हाडपा खातीर म्हत्वाच्या क्षेत्राक प्राधान्य दिवप हांचो तातूंत आस्पाव आसा. गोंयात दोनूय जिल्ह्यांनी भौशीक कंपन्यांच्यो किरकोळ विक्री केंद्रातल्यान जावपी डिझेलच्या विक्रीत सर्वसामान्य कामकाजाक लागून जावपी वाढीच्या तुळेन 15% परस चड वाढीची नोंद जाल्या. पेट्रोलियम उत्पादनांचो साठो, काळो बाजार, अनधिकृत साठवण आनी पेट्रोलियम उत्पादनांचो वेगळ्या कारणान जावपी वापर टाळपा खातीर ते विरोधात खर पावलां उखलपाचें आवाहन भारत सरकारान सगळीं राज्यां आनी केंद्रशासित प्रदेशांक केलां. अधिकृत माध्यमांतल्यान डिझेल खरेदी करपाचो सल्लो फकत उद्देग महासंघांक

0: हवामान. गोंय वेधशाळेन दिल्ले म्हायती प्रमाण 1 जून ते 6 जून मेरेन राज्यांत हलको ते मध्यम स्वरुपाचो पावस पडपाचो अदमास आसा. 2 आनी 3 जूनाक राज्यांत येल्लो अलर्ट जारी केला. पणजे चडांत चड तापमान 35.4 अंश आनी उण्यांत तापमान 28.8 अंश सेल्सियस नोंद जाला. आयपीएल क्रिकेट सर्तीत काल जाल्ल्या निमण्या खेळात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू पंगडान गुजरात टायटन्स पंगडाक 5 गड्यांनी हारोवन सेगीत दुसरे फावट आयपीएल क्रिकेट सर्तीचे वस्तादपण जोडले. अहमदाबादेतल्या नरेंद्र मोदी स्टेडियमात जाल्ल्या खेळात पहिली फलंदाजी करताना गुजरात टायटन्स पंगडान आरसीबी पंगडा मुखार 156 धावण्यांचे मोग दवरिल्ले. ते उपरांत आरसीबी पंगडान 18 षटकात ते मोग पुराय केले. ही आसा एक कळवणी. आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरां विभागावरवी वृत्त निवेदकाच्या पदाखातीर कराराचेर पात्र उमेदवारांकडल्यान अर्ज मागयल्यात. अर्ज करपाची निमणी तारीख 1 जून 2026 आसा. अधिक म्हायती खातीर 7020-67-2710 ह्या क्रमांकाचेर वा rnu@pangi@gmail.com ह्या ईमेलाचेर संपर्क करचो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले प्रादेशीक खबरांपत्र तुमकां आयकपाक मेळटले आयज सांजेच्या 7:20 आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो.
1: आयपन 7:30 हो वेळ तुम्ही ट्यून केला 233.1 मीटर म्हळ्यारूच 1287 किलोहर्ट्झांचेर आकाशवाणी पणजी केंद्राचो हो मादळ चॅनल. शुभ प्रभात.

0: नमस्कार, हांव कोंकणी साहित्यीक हेमा नायक. लेखन ही जशी एक सर्जनशील प्रक्रिया, तेच भशेन रेडिओ वेले कार्यावळी आयकुप्यांच्या विचारांक चालना दितात. अश्योच मनभुलोवणे कार्यावळी प्रसारीत जातात आकाशवाणी पणजी केंद्रा वेल्यान. हांव त्यो आयकून आनंद घेतां. तुम्ही मजरत आयकात आनी आस्वाद घ्या.
1: आयकून तुम्ही ट्यून केला आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल आणि या खिणाक तुम्ही आयकतात कार्यावळ शुभ प्रभात. आयकपेनो, आयज 1 जून आणि आयज जागतिक पालक दिन मनयतात, म्हणल्यारच ग्लोबल डे ऑफ पेरंट्स. आयकपेनो, भुरग्याच्या संगोपनात त्याच्या आवय बापायचो म्हणल्यारच त्याच्या पालकांच्या त्यागाचो सन्मान करपा खातीर हो दीस संयुक्त राष्ट्रांनी मनयतात. आणि सगळ्यांक आमकां खबरूच आसा की एका भुरग्याच्या जिवितांत त्याच्या आवय बापायचें स्थान कितलें आसता तें.

0: इशानू 7 वरां जाऊन 40 मिनटांचो हो वेळ. तुम्ही ट्यून केला आकाशवाणी पणजी केंद्राचो म्हादय चॅनल आणि या खिणाक तुम्ही ऐकतात कार्यावळ शुभ प्रभात. ही कार्यावळ मुखार वता आसतना आता ऐकूया कलात्मक गोंय.
1: आकाशवाणी पणजी सादर करता रेडिओ वळेरी कलात्मक गोंय. गोंयच्या लोक तशेंच पारंपारीक प्रयोगजिवी कला प्रकारांचेर नदर घालपी कार्यावळ संशोधन लेखन आणि प्रस्तुती डॉक्टर साईश देशपांडे.
2: प्रथम नमन गणपते प्रथम नमन गणपते.
3: नमस्ते आयको बेन, हांव डॉक्टर साईश देशपांडे तुमकां योगार दिता हे वळेरेंत जाचे नाव आसा कलात्मक गोंय. कलात्मक गोंय
1: भाग 9 धालो आणि धिल्लो.
3: इशानो धिल्लो हो दक्षिण गोंयच्या कुळमी बायलांचो उत्सवी नृत्य प्रकार जो अश्विन नवमीच्यान दिवाळीचे फांतोड मेरेन वाड्यावेल्या मांडार रंगता. हो नाट्यात्मविधी धिल्ल्या देवाक संतुष्ट करपा खातीर शेत पिकोप, पिकांची मशागत, तोळ धाड सारखिल्यो घुडणुको हे बायलांच्या समूहावरवी गावन अभिनीत जातात. खेडेकर सर, धाल्यातली जी गीतां असतात मागीर होव्यो असतात तांचे भशेनूच धिल्लोतल्यानूय गोंयच्या बायलांचे जिवीत नाट्यात्म शैलींत प्रकट जाल्ले दिसता न्ही.
4: गोंयच्या वैशिष्ट्यांचो जेव्हा विचार करतात त्यांना काय काय खबरी सांगच्यो पडटा. एकच गीत सांगता ताचे वयल्यान हे स्पष्ट जातले. शेत म्हजे दोंगरी वो चित्त म्हजे मायेरी आई माझा उगडास करी गो लेख म्हजी एकटी नाही आई एकटी नाय सासू आई संगटी. हातूतल्यान गोयकाराची जीण स्पष्ट जाता. गोयच्या स्त्री जीवनाचो जेव्हा आम्ही अभ्यास करतात महिलांच्या एकूण जीवन पद्धतीचो धिल्लोत एक मजा अशी असा की धिल्लोत सगळ्या रानातली वर्णना येतात आणि धालोत येतात ती गावातली वर्णना येतात. हो एक महत्वाचा फरक असा. म्हणून धालोतले बायलांच्या जीवनाचे जाल्ले प्रकटीकरण हे प्रत्यक्ष जसे घडता तसेच असा. इतर काही गीतांनी वव्यांनी म्हणजे रेशमाचे गोंडे आता पिच्याचे पातगोंडे रेशमाची गोदाली हे असले जे प्रकार असतात हांगा असना थंय प्रत्यक्ष जे कितें असा जसे असा तसे. फकत काय खबरी ह्यो जरा वेगळ्या पद्धतीने जा की आमचो मोरुलो मोरुलो नावाचो एक प्रकार अनेक कडांच्या धालांनी असतात तो निमाणो असा सामको निमाणो. पण त्या मोरुल्यात परत ती समूहवृत्ती सगळ्यो बायलो एकमेकाच्या फाटीक धरून चलतात.
3: दिसपट्टे जिणेतल्या घटनांचे प्रकटीकरण असे म्हणू शकता आणि तेव्हा मातशे स्टायलाइज्ड वा प्रयोगात्म असे आम्ही म्हणू शकतात.
4: धालो बद्दल उलोवपाचे अगदी एका वाक्यात सांगपाचे जाल्यार अशें सांगू येता धालो हे

कृष्णानो, धाल्यांवरवी कष्टकरी बायलांच्या जीवित चित्र आणि धिल्ल्यांवरवी कुळमी बायलांच्या जीवन पद्धतीचे चित्रण आणि त्यां भायर सैमातल्यो घडणुको ह्यो नाट्यमय शैलींत मांडार सादर जातात आणि ताकाच लागून धालो वा दक्षिण गोंयच्या धिल्लो ह्या उत्सवी नृत्यांक एक कलात्मकताय प्राप्त

0: ठळक बातम्या. समाजासाठी चांगलं काम करणाऱ्या व्यक्तींकडून प्रेरणा घेऊन चांगलं काम करण्याचं पंतप्रधानांचं मन की बात मधून आवाहन. जनरल एन एस राजा सुब्रमणी, देशाचे नवे सरसेनाध्यक्ष. ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचं निधन, संगीत विश्वावर शोककळा. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरीचं विजेतेपद भारतीय जोडीकडे. आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ सलग दुसऱ्यांदा विजेता. आता सविस्तर बातम्या. देशहितासाठी, समाजहितासाठी असामान्य कार्य करणाऱ्या विविध ठिकाणच्या नागरिकांच्या कार्यातून आपल्याला नवी प्रेरणा मिळते असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल मन की बात या कार्यक्रमात केलं. समाजासाठी निस्वार्थ वृत्तीनं काम करणाऱ्या विविध व्यक्तींचा त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला. आंबा उत्पादक देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेत महत्वाची भूमिका बजावत असल्याचं मोदी म्हणाले. कोकणातल्या हापूसप्रमाणेच देशाच्या विविध भागात आढळणाऱ्या आंब्यांच्या प्रकारांचा उल्लेख करून त्यांनी आंबा उत्पादनाचा प्रवास गाव खेड्यातून जागतिक बाजारपेठेपर्यंत झाला आहे असं सांगितलं. आपल्या छंदासाठी वेळ काढणं आणि सतत काहीतरी नवीन शिकत राहणं गरजेचं आहे असं सांगून विद्यार्थ्यांनी सुट्टीचा उपयोग यासाठी करावा असं पंतप्रधान म्हणाले. तारांगण पाहायला जाणं किंवा खगोलशास्त्र मंडळाचं सदस्य होणं अशा गोष्टी अवश्य करा असं सांगताना पंतप्रधान म्हणाले.
1: साथियो, रात में तारों को निहारना अपने आप में अद्भुत अनुभव होता है. ज्योतिर्विद्या परिसंस्था भी एस्ट्रोनॉमी के सबसे पुराने संस्थानों में से एक है. यहाँ ऑब्जर्वेशनल फैसिलिटीज के साथ साथ बुक्स लाइब्रेरी और टेलीस्कोप लाइब्रेरी की सुविधा भी है. मैं युवाओं से आग्रह करूंगा कि वे किसी एस्ट्रोनॉमी क्लब से जरूर जुड़े और इन छुट्टियों में किसी प्लेनेटेरियम को भी जरूर देखने जाएं.
0: पुण्यातील ज्योतिर्विद्या परिसंस्थेचा उल्लेख पंतप्रधानांनी कालच्या भागात केला. याबाबत बोलताना संस्थेचे उपाध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे म्हणाले.
2: 1944 साली स्थापन झालेल्या या संस्थेच्या अगणित सभासदांनी केलेल्या कामाची ही पोचपावतीच म्हणायला लागेल. इंग्रजी राजवटीत खगोलशास्त्राचा अभ्यास अभ्यासक्रमातून काढून टाकल्यामुळे पुण्यातील काही नामवंत लोकांनी एकत्र येऊन ज्योतिर्विद्या परिसंस्थेची स्थापना केली. आकाश दर्शनाचे कार्यक्रम, प्रदर्शने, वेधशाळांच्या अभ्याससहली, खगोलशास्त्रीय अभ्यास वर्ग अशा अनेक माध्यमातून वर्षभर खगोलशास्त्राचा प्रसार चालू असतो. तसेच निरीक्षणासाठी वेगवेगळ्या दुर्बिणी संस्थेकडे आहेतच, पण सभासदांसाठी पुस्तके आणि दुर्बिणी यांची लायब्ररी पण आहे. सभासदांच्या अभ्यासासाठी लोकमान्य टिळकांच्या केसरी वाड्यावरती संस्थेची स्वयंचलित दुर्बीण असून त्यातून रूपविकारी ताऱ्यांची निरीक्षणे घेतली जातात, तर लघुग्रहांच्या पिधानांचीही निरीक्षणे घेतली जातात. त्याचप्रमाणे उल्का वर्षावाची पण निरीक्षणे ज्योतिर्विद्या घेते. ही सगळी निरीक्षणे आंतरराष्ट्रीय स्तरावर पाठवली जातात. जगभराचे खगोल निरीक्षक त्यांचा वापर करतात.
0: सध्या देशाच्या अनेक भागात कडक उन्हाळ्याची स्थिती आहे. अशावेळी नागरिकांनी सतत थोडं थोडं पाणी पीत राहावं आणि सरकारनं दिलेल्या मार्गदर्शक सूचना लक्षात ठेवून त्याप्रमाणे राहणीमानात बदल करावा असा सल्ला पंतप्रधानांनी दिला. अलीकडेच केलेल्या 5 देशांच्या दौऱ्याचा उल्लेख करत नेदरलँड्स भेटीत चोल साम्राज्य काळातला ताम्रपट भारतात परत आणल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली. आपल्या मन की बात कार्यक्रमात क्रीडा क्षेत्रात भारतीय खेळाडूंनी अलीकडेच केलेल्या कामगिरीचा पंतप्रधानांनी गौरव केला. चांगल्या कामाचं कौतुक करणं आणि आवश्यक असेल तेव्हा निर्भीडपणे चुकीच्या गोष्टींवर टीका करणं हाच पत्रकारितेचा खरा धर्म आहे असं प्रतिपादन उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी केलं. केरळमधील कोट्टायम इथं काल दीपिका मल्याळम दैनिकाच्या 140व्या स्थापना दिनाच्या सोहळ्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांच्या हस्ते दीपिका एक्सलन्स पुरस्कार प्रदान करण्यात आले. केवळ घटनांचं वृत्तांकन करण्यापलीकडे जाऊन पत्रकारितेनं आशा, नवनिर्मिती, करुणा आणि वैज्ञानिक प्रगतीशी संबंधित कथांनाही ठळकपणे समोर आणलं पाहिजे असं ते पुढे म्हणाले. या कार्यक्रमाला राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर आणि मुख्यमंत्री VD सतीशन उपस्थित होते. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. जनरल एन एस राजा सुब्रमणी यांनी काल देशाचे नवीन सरसेनाध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला. नवी दिल्लीत साऊथ ब्लॉक प्रांगणात झालेल्या समारंभात त्यांना मानवंदना देण्यात आली. सरसेनाध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारण्यापूर्वी ते राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिव

मंत्रालयात लष्करी सल्लागार म्हणून कार्यरत होते. गेल्या वर्षी 31 जुलैला लष्कर उपप्रमुख म्हणून ते निवृत्त झाले. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. विचार आणि कृतीमधील नाविन्य हे लष्करी क्षमतांच्या विकासाला गती देईल असं ते यावेळी बोलताना म्हणाले. देशाचे 27वे नौदल प्रमुख म्हणून ऍडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी काल पदभार स्वीकारला. ऍडमिरल दिनेश के त्रिपाठी यांच्याकडून त्यांनी नौदल प्रमुख पदाची सूत्र स्वीकारली. भावसंगीतात आपल्या मखमली आणि मधाळ स्वरांनी अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचं काल रात्री मुंबईतल्या राहत्या घरी निधन झालं. त्या 89 वर्षांच्या होत्या. सुमन कल्याणपूर यांच्या निधनानं संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे. 28 जानेवारी 1937 या दिवशी अविभाजित भारतातल्या ढाका इथं त्यांचा जन्म झाला. गायन आणि चित्रकलेची आवड असलेल्या सुमनताईंनी पंडित लक्ष्मणराव अमृते, पंडित केशवराव भोळे, उस्ताद खान अब्दुल रहमान खान आणि पंडित यशवंत देव यांच्याकडून शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलं. सुमन हिमाडी या नावानं संगीत क्षेत्रात प्रवेश केलेल्या सुमनताई लग्नानंतर सुमन कल्याणपूर या नावानं प्रसिद्ध झाल्या. 1952 ऑल इंडिया रेडिओवर गाण्याची संधी त्यांना मिळाली. केतकीच्या बनी सारखं भावगीत, निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई सारखी अंगाई, गवळण, विरहगीतं, भावगीतं, भक्तिगीतं आणि बालगीतं अशा वैविध्यपूर्ण मराठी गाण्यांनी त्यांनी एक काळ गाजवला. भारतरत्न लता मंगेशकर, आशा भोसले, गीतादत्त, शमशाद बेगम या गायिकांच्या तारका मंडळात त्यांनी स्वतःचं स्थान निर्माण केलं. अजहून आये बालमा, ठहरिये होश मे आलू, न तुम हमे जानो यासारखी असंख्य गाणी गाऊन त्यांनी हिंदी चित्रपट संगीतातही आपला वेगळा ठसा उमटवला. अत्यंत भावपूर्ण आणि मधुर आवाजात त्यांनी मराठी हिंदीसह विविध भाषांमधील हजारो गाणी अजरामर केली. त्यांच्या आवाजातली सात्विकता आणि भाव रसिक मनाला थेट भिडणारे होते. भारतीय संगीत क्षेत्रातील दैवी आणि सुरेल सुमन असा स्वर आज शांत झाला अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनीही सुमन कल्याणपूर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. भारतीय बॅडमिंटनपटू सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीचं जेतेपद मिळवलं. सात्विक आणि चिरागनं इंडोनेशियाच्या जोडीचा 18-21, 21-17, 21-16 असा पराभव केला. केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय आणि ज्योतिरादित्य शिंदे यांनी सात्विक चिराग जोडीचं या यशाबद्दल अभिनंदन केलं आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघानं काल इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल क्रिकेट स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं. या स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघ सलग दुसऱ्यांदा विजेता ठरला आहे. काल अहमदाबादमध्ये खेळल्या गेलेल्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघानं गुजरात टायटन्स संघावर 12 चेंडू आणि 5 गडी राखून विजय मिळवला. बंगळुरू संघानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. बंगळुरू संघाच्या गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी करत गुजरात टायटन्स संघाला 155 धावांवर रोखून धरलं. यात वॉशिंग्टन सुंदरनं केलेल्या नाबाद 50 धावांचा समावेश आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या विराट कोहलीनं फटकावलेल्या नाबाद 75 धावा निर्णायक ठरल्या. विराटला सामनावीर तर वैभव सूर्यवंशीला मालिकावीर म्हणून घोषित करण्यात आलं. हवामान. गुजरात, केरळम, लक्षद्वीप, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, ओडिशा, दक्षिण कर्नाटक, तमिळनाडू, पुदुचेरी, कराईकल आणि पश्चिम मध्य प्रदेश या भागात आज मुसळधार पावसाचा भारतीय हवामान विभागानं अंदाज वर्तवला आहे. तसंच मध्य महाराष्ट्र, ओडिशा आणि पश्चिम मध्य प्रदेश या भागात गारपिटीची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. पुढील 4 ते 5 दिवसात नैऋत्य मोसमी पाऊस अर्थात मान्सूनची आगेकूच होण्यासाठी परिस्थिती अनुकूल असल्याचं आयएमडीनं म्हटलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. समाजासाठी चांगलं काम करणाऱ्या व्यक्तींकडून प्रेरणा घेऊन चांगलं काम करण्याचं पंतप्रधानांचं मन की बात मधून आवाहन. जनरल एन एस राजा सुब्रमणी देशाचे नवे सरसेनाध्यक्ष. ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचं निधन, संगीत विश्वावर शोककळा. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरीचं विजेतेपद भारतीय जोडीकडे आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ सलग दुसऱ्यांदा विजेता. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार. रिलीफ

0: आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबराय विभागा वरवीं मोनाली प्रभू तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीन म्यानमारच्या राष्ट्राध्यक्षांबरोबर चर्चा करतले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आनी ऑस्ट्रेलियाचे संरक्षण मंत्री रिचर्ड माल्स आज नवी दिल्लीन दुसऱ्या भारत ऑस्ट्रेलिया संरक्षण मंत्री संवादाची सहयजमानकी चलयतले. शेती आनी शेतकार कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान आज मध्य प्रदेशांत खेत बचाव अभियान सुरू करतले. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरून जेगीत दुसरे खेप आयपीएल सर्त जिखली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीन म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष ऊ मिन आव लायन हांच्याबरोबर चर्चा करतले. दोन्ही देशांमधले इतिहासिक आणि सांस्कृतिक संबंध आणि कटमूट करपाविषयी उलोवणी जातली. सुरक्षा आणि कनेक्टिव्हिटी सहित म्यानमार आणि भारत हांच्यामधल्या संबंधाच्या पुराय अंगांचेर या चर्चे वेळार विचार विनिमय जातलो. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल हांणी काल सांजवेळा दिल्लीन म्यानमारच्या राष्ट्राध्यक्षांची भेट घेतली. म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष भारताच्या 5 दिसांच्या भोवणेर शेनवारा बिहारांतल्या गया शारांत पावले. तांचे बरोबर कॅबिनेट मंत्री, वरिष्ठ अधिकारी, वेवसायीक फुडारी हांचो आसपाव आशिल्ले उंचेल्या पावण्यावेले शिष्टमंडळ आसा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी नागरिकांक सध्याच्या खर उष्णतेच्या दिसांनी सामकी कुयदाद घेवपाचे आनी सरकारी मार्गदर्शक तत्वांक पाळो दिवचे अशे आवाहन केला. ते काल आकाशवाणीवेल्या मन की बात कार्यावळींत उलयताले.
1: इस समय देश के ज्यादातर हिस्सों में बहुत गर्मी पड़ रही है. तेज धूप, गर्म हवाएं, ऐसे मौसम में अपना ध्यान रखना बहुत जरूरी है. पानी पीते रहिए. धूप में अगर निकलना ही पड़े तो थोड़ा संभल कर निकले. इस दिशा में सरकार की भिन्न भिन्न डिपार्टमेंट्स ने जो गाइडलाइंस जारी की है वो भी भूलिएगा नहीं.
0: मोदी हांणी गोंयांतले एक सेवानिवृत्त शिक्षक बाळकृष्ण अय्यांचोय उल्लेख केलो, ज्यांनी लोलये माड्डीटळा वाठारांतल्या उदकाच्या प्रश्नाचेर उपाय काडपा खातीर काम करपाक सुरवात केल्ले. हे विशीं उलयतना बाळकृष्ण अय्यांनी सांगले,
2: हे घरचे म्हागेले उदक जे आसा हे साधारण फेब्रुवारी पर्यंत लागी 500 घरां मेळटाले आणि नंतर ते फक्त खावचे पुरते घरा कडेन येऊन मेळटाले लोकांक. पण डिमांड त्या जाय तितले चड उदका साठी लोकांनी म्हाका त्रास केलो आणि हांवें दुसरो जागो घेऊन थंय बांय मारली आणि योगायोगान म्हाका त्या बांयी उदक चड मेळ्ळे आणि थंयच्यान जवळ जवळ 80-90 पायप घरा कडेन घालून हांवें ते उदक पयले घरा कडेन हाडले आणि परत दुसरो पंप लावून हांगच्यान ते बाकीच्या लोकांक दिवचे साठी हांवें पायपांनी मुखार पुश केले.
0: संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि ऑस्ट्रेलियाचे उपप्रधानमंत्री आणि संरक्षण मंत्री रिचर्ड माल्स आज नवी दिल्लीन जावपा आशिल्ल्या दुसऱ्या भारत ऑस्ट्रेलिया संरक्षण मंत्री संवादाचे सहयजमानकी चलयतले. या संवादान संरक्षण आणि सुरक्षा सहकार्य घटमूट करप, लष्करी परस्पर कार्यक्षमता वाढप, तसेच संयुक्त विकास आणि संयुक्त उत्पादनाच्या संधी सहित उद्योगिक सहकार्याची चर्चा जातली असे संरक्षण मंत्रालयान सांगले. ही बसका द्विपक्षीय सुरक्षा संबंध आणि घटमूट करपाक, धोरणात्मक विश्वास आणि सहकार्य वाढवपाक, इंडो पॅसिफिक वाठारांत स्थैर्य आणि सुरक्षिततेक चालना दिवपाक आणि संरक्षण आणि सुरक्षा मळ सहकार्याच्या नव्या क्षेत्रांची वळख करून दिवपाक मदत करतली अशी अपेक्षा आसा. महाराष्ट्रात सत्ताधारी महायुती आघाडीन आता जावपा आशिल्ल्या विधान परिषदेच्या 17 जागांच्या वेचणुका खातीर काल आपलो सीट वाटपाचो फॉर्म्युला निश्चित केला. हाजे प्रमाण भाजप 11 जागांचेर, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे एनसीपी 2 जागांचेर वेचणूक लढयतलो. विरोधी महाविकास आघाडीन पहिलीच 17 पैकी 15 जागांचे वाटप जाहीर केले, त्यातून काँग्रेस 8, शिवसेना युबीटी 4 जागांचेर आणि शरद पवार हांच्या फुडारपणाखालची राष्ट्रवादी काँग्रेस 3 जागांचेर वेचणूक लढयतली. या वेचणुके खातीर उमेदवारी दाखल करपाचो आज निमाणो दीस. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी वेल्यान ऐकतात.
3: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात, आकाशवाणी न्यूज पणजीचेर.

शेतीन शेतकार कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान आज मध्य प्रदेशांतल्या रायसेन जिल्ल्यांतल्यान खेत बचाव अभियान सुरू करतले. म्हयनोभर चलपी ही मोहीम 30 जून मेरेन चलतली. ह्या अभियानाचो मुखेल भर साऱ्याचो समतोल आनी विवेकपूर्ण वापर, हवामान संबंधित आव्हानाच्या फाटभुयेर शेतकारांक वेळार सल्लो दिवप, पंचायत पावण्यार सक्रीय सहभाग आनी येवजण्यांचो लाव थेट गांवांमेरेन पावप हाचेर आसतलो. अभियान सुरू जावच्या पयली चौहान हांणी सगळ्या राज्यांच्या मुखेलमंत्र्यांकडे ह्या अभियानान वांटो घेवपा खातीर उलोवणी केल्या. मंत्र्यांनी केंद्रीय मंत्रीन हेर लोकप्रतिनिधींकूय ह्या उपक्रमान वांटेकार जावपाचे आवाहन केलां. तशेंच कृशी विज्ञान केंद्रां, ICAR संस्था, शेती विद्यापीठां, केंद्र आनी राज्य सरकारांच्या वरिष्ठ शेती अधिकाऱ्यांकडेनूय तांणी व्हर्च्युअल संवाद साधलो आनी भौशीक सहभागांतल्यान ही मोहीम मुखार व्हरपाचो उलो मारलो. किसान क्रेडिट कार्ड, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, पीक विमा योजना आनी सॉयल हेल्थ कार्ड ह्या सारख्या येवजण्यांचो फायदो शेतकारांमेरेन पावोवन ह्या अभियानाक एक बहुआयामी स्वरूप दिवपाक जाय अशें मंत्र्यान मुखार सांगले. सध्याच्या भूराजकीय परिस्थितींतूय देशभर पेट्रोल, डिझल आनी LPG रांदपाचो गॅस सतत उपलब्ध आसतलो हाची काळजी इंडियन ऑयल, BPCL आनी HPCL ह्यो सार्वजनिक क्षेत्रांतल्यो तेल विपणन कंपन्यो घेतात. ह्या कंपन्यांची टर्मिनल्स, डिपोज, पाईपलाईन्स, सिलिंडरांनी LPG भरपी प्रकल्प आनी किरकोळ विक्री केंद्रांच्या व्यापक जाळ्यावरवी हे साध्य करतात. कसलोच अडथळो येनासतना पुरवण जायत रावची हाका लागून ह्यो OMC राज्य सरकारांबरोबर आनी थळाव्या प्रशासनाबरोबर समन्वय साधून काम करतात. नागरिकांनी तांच्या सर्वसामान्य पद्दतीनूच खरेदी करची, भिवून खरेदी करप टाळचे अशें आवाहन केलां. तशेंच इंधनाच्या उपलब्धतेविशी अचूक माहिती मेळपा खातीर गिरायकांनी फक्त अधिकृत संस्थांकडल्यान आनी तेल विपणन कंपन्यांकडल्यान येवपी अधिकृत माहितीचेरूच विश्वास दवरचो अशें आवाहन केलां. भारताची उदक संशोधन आनी नवनिर्माण परिसंस्था घटमूट करपा खातीर जल शक्ती मंत्रालय आज नवी दिल्लीन उदका मळार संशोधन आनी विकासाचे राष्ट्रीय कार्यशाळा घडोवन हाडटले. मंत्रालयान दिल्ल्या माहिती प्रमाण ह्या सुवाळ्याचो एक मुखेल वैशिश्ट म्हळ्यार उदक साधन संपत्ती वेवस्थापन, पिवपाचे उदक, हवामान लवचिकता, उदकाचो योग्य वापर ह्या सारख्या प्राधान्य दिल्ल्या वाठारांनी अत्याधुनिक संशोधनाक चालना दिवपा खातीर उदक उपक्रमाचेर MAHA सुरवात. मंत्रालय उदक मळार उत्पादन प्रोटोटाईप विकासाक प्रोत्साहन दिवपा खातीर भारत वीन पोर्टल अंतर्गत स्टार्टअप्स आनी सुक्ष्म लघु आनी मध्यम उद्देगां खातीर उक्ती निमंत्रण प्रक्रिया सुरू करतले. ह्या कार्यशाळेन जल संचन, जनभागीदारी, कॅच द रेन ह्या डिजिटल प्लॅटफॉर्माची सुरवात जातली. ह्या एका दिसाच्या कार्यशाळेन केंद्रीय जलशक्ती मंत्री CR पाटील आनी विज्ञान आनी तंत्रज्ञान मंत्री डॉ जितेंद्र सिंग वांटो घेतले आनी जोडपणान ताचे उक्तावण करतले. भारतीय हवामान खात्यान आज गुजरात, केरला, माहे, लक्षद्वीप, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, ओडिसा, तामिळनाडू, पुडुचेरी, करायकल आनी अस्तंत मध्य प्रदेशान उत्तरंगराच्या पावस पडपाचो अदमास उक्तायला. IMD म्हणण्याप्रमाण मध्य महाराष्ट्र, ओडिसा आनी अस्तंत मध्य प्रदेशान गडगड आनी कऱ्यांचो पावस पडपाची शक्यताय आसा. हवामान खात्यान फुडल्या 2 दिसांनी दिल्ली, पंजाब, हरियाणा, चंदीगड, हिमाचल प्रदेश, बिहार, झारखंड आनी अस्तंत राजस्थानान गडगडांबरोबर जगलावपाचे अदमास उक्तायला. मंगळार मेरेन तेलंगणा, कोकण आनी गोंयांत अशीच परिस्थिती आसपाची शक्यताय आसा. रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरून सेगीत दुसरे खेप IPL सर्त जिखली. अहमदाबादांतल्या नरेंद्र मोदी स्टेडियमाचेर काल जाल्ल्या फायनलीन तांणी गुजरात टायटन्साचेर 5 विकेटींनी जैत मेळयले. पयली बॅटींग करतना गुजरात टायटन्सान 8 बाद 155 धावण्यो काढल्यो. जाप दितना RCBन 18 ओव्हरीन 8 बाद 161 धावण्यो काढीत जैत जोडले. ही आसा एक कळोवणी. आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरां विभागावरवी खबरां वाचक तशेंच अंकारक पदा खातीर कराराचेर पात्र उमेदवारा कडल्यान अर्ज मागयल्यात. आज अर्ज करपाचो निमाणो दीस. इच्छूक उमेदवारांनी थारायली फी भरची आनी ताची पावती जोडून आपलो अर्ज हेड ऑफ RNU आकाशवाणी आलतीन पणजी हांगा सादर करचो. आनीक म्हायती खातीर 7020672710 ह्या क्रमांकाचेर संपर्क साधचो. निमाणे परतून एक फावट कांय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीन म्यानमारच्या राष्ट्राध्यक्षांबरोबर चर्चा करतले. शेतीन शेतकार कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान आज मध्य प्रदेशांत खेत बचाव अभियान सुरू करतले. रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरून सेगीत दुसरे खेप IPL सर्त जिखली. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आमचे फुडल्यो राष्ट्रीय खबरो आज सांजवेळा 6:30.

हांचे आनी संगीतकार रॉबिन बॅनर्जी. चित्रसंगीत ही कार्यावळ मुखार वता आसतना लता मंगेशकर हांणी संगीतबद्ध केल्ली गुलजार हांची रचना ऐकुया. आंधी ह्या फिल्मा खातीर स्वर आसा किशोर कुमार हांचो.

0: ऐकपन नवरात्रात ऐकूया काय खेळणार भितरच मुख्य खबरो.
1: नमस्कार, यु आसा काय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज

नवी दिल्लींत म्यानमारच्या राष्ट्राध्यक्षांबरोबर चर्चा करतले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आनी ऑस्ट्रेलियाचे उपप्रधानमंत्री आनी संरक्षण मंत्री रिचर्ड माल्स आज नवी दिल्लींत दुसऱ्या भारत ऑस्ट्रेलिया संरक्षण मंत्री संवादाची सहयजमानकी चलयतले. शेती आनी शेतकार कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान आज मध्य प्रदेशांत खेत बचाव अभियान सुरू करतले. नामनेच्यो गायिका सुमन कल्याणपूर संवसाराक अंतरल्यो. रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरून सेगीत दुसरे खेप आयपीएल सर्त जिकली. ह्यो आशिल्ल्यो काय मुखेल खबरो.

हे असले आशा भोसले हांच्या आवाजातले जहरीला इन्सान या फिल्मात लेगीत मजरू सुलतानपुरी हांचे संगीतकार आर डी बर्मन आणि ही चित्रसंगीताची कार्यावळ मुखारवत आसतना तडप या फिल्मा खातीर हो आवाज आसा अरिजीत सिंग हांचो प्रितम हांचे संगीत आणि गीत रचना आसा इर्शाद कामील हांची.

0: ईशान, तुम्ही ऐकत आहात हिंदी फिल्मी गीतांची कार्यवाह चित्रसंगीत आकाशवाणी पणजी केंद्राच्या ह्या मैद म्हादय चॅनलाचेर. कार्यावीन फुडल्या सुवातेर स्नेहा पंत हांणी गायले सम ह्या फिल्मातले गीत ऐकूया. अब्बा टायरवाला हांचे, संगीतकार संदीप छोयटा.
1: You're about to listen to the hypnotic sounds of the underground with the return of

आणि हिंदी फिल्म गीतांची ही कार्यावळ मुखारवत असताना जावेद अख्तर हांचं गीत विरासत या फिल्मा खातीर कुमार सानू हांचा आवाज

0: सुहाना सफर या फिल्मांतले सुमन कल्याणपूर हांणी गायिल्ले गीत तुमी आयकताले. आनंद बक्षी हांचे संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल. आनी ह्या गीता सांगाताकूच आमची ही चित्र संगीत हिंदी फिल्मी गीतांची कार्यावळ सोंपता.
1: एफएम रेनबोचे सप्त रंग आणि सप्त सूर पावल्यात गोयच्या घराघरांत.
2: हय हय, आणि आता तर एफएम रेनबो पणजी पावता पुराय संसारांत.
1: तुमच्या अँड्रॉइड फोना वेल्यान डाउनलोड करात एफएम रेनबो ऍप आणि संसाराच्या खंयच्याय कोनशातल्यान ऐकात आकाशवाणी पणजी एफएम रेनबो.
2: तुमच्या फोनाच्या प्ले स्टोरान वचात, मागीर सर्च बारान वचात आणि टाइप करात NEWSONAIR म्हळ्यारूच न्यूज ऑन एअर.
1: ऑफिशियल प्रसार भारती ऍप तसेच लाइव्ह न्यूज सिलेक्ट करात.
2: एकदा ऍप डाउनलोड जातकच तुमका जाय ती लँग्वेज म्हणजे भाषा सिलेक्ट करात.
1: तुमच्या फोनार दिसपी रेडिओ आयकॉन पळयात आणि एफएम रेनबो गोवा सिलेक्ट करात.
2: आणि मागीर ऐकात तुमच्या आवडीचे स्टेशन ऑफ द नेशन एफएम रेनबो.
1: आकाशवाणी पणजी केंद्राचो एफएम रेनबो चॅनल पावता पुराय संसारभर.
2: हय, पुराय संसारभर.
3: महिलांचे प्रश्न आणि महिलांसाठी भाषण, यशस्विनींच्या मुलाखती आणि गीतांचा नजराणा घरकुल या कार्यक्रमात सोमवारी आणि मंगळवारी दुपारी 12:05 फक्त महादई वाहिनीवर घरकुल.
0: श्रोते हो, सकाळचे 9:30 होत आहेत. आपण ट्यून केलेला आहे आकाशवाणी पणजी केंद्राचा हा महादई चॅनल. ऐकवत आहोत भावधारा मराठी भावगीतांचा हा कार्यक्रम.

पाखरा जा दूरदेशी सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं हे गीत होतं अशोकजी परांजपे यांचं आणि संगीतकार अशोक पत्की. भावधारा मराठी भावगीतांचा हा कार्यक्रम पुढे नेत असताना संदीप खरे.

कुणी नाही तरी येथे कशी वाजती पैंजणे, कुणी नाही तरी येथे कशी वाजती पैंजणे, अशी चांदण चाहूल पुण्या पाऊलांचे देणे, अशी चांदण चाहूल पुण्या पाऊलांचे देणे.

आणि भावधारा या कार्यक्रमात यानंतर कवी ग्रेस यांची रचना पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेली. गात आहेत लता मंगेशकर आणि इतर.

पण ऐकत होता संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर. भावधारा मराठी भावगीतांचा हा कार्यक्रम पुढे नेत असताना डॉक्टर सलील कुलकर्णी.

भावधारा कार्यक्रमात यानंतर अशोकजी परांजपे यांचं गीत अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेलं, स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

तर तुला एक फोन यावं वाटे खरे तर तुझा एक फोन करू वाटे खरे तर तुला एक फोन यावं वाटे खरे तर तुझा एक फोन असं काही होत नाही मग उगाच याला कर फोन करी त्याला कर फोन करू वाटे खरे तर तुला एक फोन यावं

0: प्रश्न एवढाच, बोलायचे काय आणि बोलणार कोण?
1: याला कर फोन, याला कर फोन, याला कर फोन, याला कर फोन.

से किती किती बोलायचा फोन. खिडकीत चालून या सिग्नलचा कोण, कसे कसे किती किती बोलायचा फोन. आत

0: श्रोते हो भावधारा भावगीतांच्या या कार्यक्रमात हे होते सर्वात शेवटी संदीप खरे आणि या गीतासोबतच मराठी भावगीतांचा हा कार्यक्रम समाप्त होतो आहे.
1: तिन्ही सांजेला जसे दिवे लागण तशी कार्यक्रमातही वेगवेगळ्या विषयांचा समावेश, कला साहित्य संस्कृतीचा उद्घोष. संध्याकाळी 7 वाजता तिन्ही सांजा महादई चॅनलवर. तिन्ही सांजा.
0: श्रोते हो सकाळचे 10 वाजता आहेत. ऐकूया दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदीतील बातम्या.

ऐकून सकाळची बरोबर 10 वाजता जाऊन 15 मिनटं आता तुम्ही ट्यून केला 233.1 मीटर मळ्यारूच 1287 किलोहर्ट्झांचेर आकाशवाणी पणजी केंद्राचो हो महादेव चॅनल आणि या खिणाक तुम्ही ऐकतात तरेकवार रुचीक अशी कथा.

लोना मंडली स्वर्गा राज्यांत कातळांची कार्यावळ मुखार वतासतना एलन कॉस्टा गायता काळजाचो उल्लास.

0: आड्रे रोजणी रिटा रोज गायताली तोरण्या रगत आनी ह्या कांतारा सांगातकूच ही कार्यावळ कांतारांची सोंपता.
1: सप्तसूर आकाशवाणीच्या संग्रहालयातल्यान घेतिल्ली कार्यावळ सप्तसूर. शास्त्रीय संगीताची सोप्या पद्धतीन वळख करून दिवपी कार्यावळ सप्तसूर. संशोधन, लेखन आणि निवेदन पंडित योगराज नाईक. सप्तसूर दर आयतारा सकाळी 7:30 आकाशवाणी पणजी केंद्रात. सप्तसूर सप्तसूर.
0: आयकून सकाळची बरोबर 10:31 आमच्या गड्यान जातात. तुम्ही ट्यून केला आकाशवाणी पणजी केंद्राचो हो माधव चॅनल. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीत आता आम्ही ऐकतले अरविंद दिघे हांचे सतारवादन. ताणी वाजयल्लो राग भटियार.

मोगळ आयकुप्या न्हू, कार्यावळ फुडें व्हरतना आयकूंक दिता प्यार किया तो डरना किया ह्या फिल्मा खातीर कमाल खान हांचो आवाज, जतीन ललित हांचें संगीत, समीर हांची रचना.

गाता रहे मेरा दिल कार्यावळी निमाणे कडेन आयकूंक दिता. रईस या फिल्मा खातीर अरिजीत सिंग हांचो आवाज, अमिताभ भट्टाचार्य हांची रचना.

मोगळ ऐकुप्यानो, कार्यावरची रूपरेषा सांगून झाल्या उपरांत ऐकुपाक रावात घरकुल ही कार्यावळ. आयज ह्या कार्यावळीन तुमकां ऐकुपाक मेळटले अमृता वालिंबे हांचे भाषण, ताच्या उपरांत सविता गिरोडकर हांची कविता.

मगळ ऐकूया नो. आता जाणून घेऊया FM रेंबोचेर जावपी तरी वर्ष कार्यावळी. 12:10 ऐकूप 11 फिल्मी संगीत चित्र रंजन. 1 हिंदीतल्यान खबरो जाल्यार 1:05 कातारांची कार्यावळ. 2 आसली भक्तीगीतां जाल्यार 2:30 पश्चिमी संगीताची कार्यावळ जुक बॉक्स. 3 आर्टिस्ट चॉईस जाल्यार 4:05 रिक्वेस्ट प्रोग्राम.

मोग ऐकुपया न सांजेच्या 5 वरा जाऊन 10 मिनिटांचेर ऐकुपाक रावात वर्ल्ड म्युझिक. 5 वरा जाऊन 35 मिनिटांचेर मराठी चित्रपट संगीत जाल्यार 6 वरा जाऊन 5 मिनिटांचेर रेनबो सांज. रातच्या 8 वरांचेर कातारांची कारवळ जाल्यार 8 वरां जाऊन 30 मिनिटांचेर सदाबहार. 9 वरांचेर आसली न्यूज एट 9 आनी 9 वरां जाऊन 15 मिनिटांचेर येस्टडे वन्स मोर. रातच्या 10 वरां जाऊन 5 मिनिटांचेर आरजीस चॉईस जाल्यार 11 वरां जाऊन 10 मिनिटांचेर जॅझ टायम. आमच्या पणजी केंद्राच्या म्हादय वाहिनीवरवी तशेंच एफएम रेनबोचेर जावपाचे आयचे म्हत्वाचे अशे कार्यावळ तुम्ही जाणून घेतले. आता म्हादय चॅनलाचेर बरोबर 5 वरां 12 वरां जाऊन 5 मिनिटांचेर ऐकुपाक रावात घरकुल ही कार्यावळ.

0: श्रोते हो, घरकुल या कार्यक्रमांत ऐकूया अमृता वालिंबे यांचे भाषण.
1: मानवी वर्तन हा संशोधकांसाठी एक चिरंतन अभ्यासाचा विषय बनून राहिला आहे. माणूस कसा विचार करतो, कसा व्यक्त होतो, एखादी समस्या समोर आली की माणूस कसा वागतो हे समजून घेण्याचा प्रयत्न जगभरातले अभ्यासक संशोधक करत आले आहेत. मानवी वर्तनाबद्दलचा असाच एक प्रयोग 1942 साली जर्मनीत केला गेला होता. एखादा प्रश्न सोडवण्याची पद्धत किंवा समस्येवर मात करण्याची माणसा

प्रयोगाची सर्वसाधारण शैली कशी असते हे त्यात अभ्यासलं गेलं. या प्रयोगात जे आढळलं त्याला मानसशास्त्रीय परिभाषेत म्हटलं गेलं आइनस्टेलुंग इफेक्ट. प्रयोगात असं दिसून आलं की सामान्यत जेव्हा एखादा प्रश्न समोर येतो तेव्हा माणसं नेहमीच्या किंवा सवयीच्या पद्धतीच वापरतात. तुलनेनी सोपी, अधिक चांगली किंवा सोयीची पद्धत उपलब्ध असली तरी सुद्धा प्रश्न छोटा असो की मोठा तो सोडवण्यासाठी, अडचणीतून मार्ग काढण्यासाठी सहसा सर्जनशील विचार, वेगळा विचार, हटके विचार केला जात नाही. उत्तरांचे बहुविध पर्याय शोधण्याकडे, ते वापरून पाहण्याकडे सहसा माणसांचा कल दिसत नाही. आता तसं पाहिलं तर प्रश्न, अडचणी, शंका, अडथळे आणि समस्या नाहीत अशी व्यक्ती सापडणं आजच्या जगात मुश्किल आहे. अडचणी, प्रश्न समोर उभे ठाकले की ताण येणंही स्वाभाविक आहे, साहजिक आहे. जिथे माणूस आहे तिथे प्रश्न असणार आणि जिथे प्रश्न आहेत तिथे ताण असणार. अर्थात जसे काल होते तसेच प्रश्न आज नाहीत. त्यात बदल झालाय, त्यातली गुंतागुंत वाढलीय. कालपेक्षा आजचे प्रश्न वेगवेगळ्या स्वरूपाचे, वेगवेगळ्या तीव्रतेचे आहेत. आर्थिक, सामाजिक, वैयक्तिक, कौटुंबिक प्रश्नांसारखेच मानसिक प्रश्नही आज अनेक जणांना भेडसावत आहेत. जेव्हा प्रश्न समोर येतो तेव्हा सामान्यत आपण काय करतो? काही जण थबकतात, काही बावचळून जातात, काही त्रागा करतात, काही आरडाओरडा करतात, काही रडारड करतात, काही आरोप प्रत्यारोप करतात, काही संकटाचा अस्वीकार करतात, काही अपराधीपणाच्या विळख्यात सापडतात, काही जण फुकाच्या चर्चा करत राहतात, तर काही जण काळजीने कोलमडून पडतात. थोडक्यात सांगायचं तर केवळ शास्त्रशुद्ध प्रयोगातच नाही तर प्रत्यक्ष जगण्यातही असं दिसतं की प्रश्न सोडवायची, अडचणीला सामोरं जायची जेव्हा वेळ येते तेव्हा नेहमीचे सर्दोपट, सवयीचे मार्ग वापरण्याकडेच कल दिसतो. प्रश्न समोर उभा ठाकल्यामुळे शरीर मनावर आलेला ताण कमी करणं हे गरजेचं असतं. त्यासाठी हटके किंवा सर्जनशील पर्यायांचा विचार करणं आणि उत्तराचा माग काढत पुढे जात राहणं महत्वाचं ठरतं. माणसं सामान्यत तसं करत नाहीत पण तशी सवय मनाला लावणं आवश्यक असतं. 1942 साली जर्मनीतल्या अभ्यासात दिसलेल्या आइनस्टेलुंग इफेक्टने नेमक्या याच मुद्द्यावर शिक्कामोर्तब केलं होतं. प्रश्नाची उकल करण्याचा विषय निघालाय म्हटल्यावर साहजिकच अकबर बिरबलाची एक गोष्ट आठवते. कदाचित आपल्यातल्या अनेकांनी ही गोष्ट कधीतरी कुठेतरी ऐकली वाचली असेल. त्याचं असं झालं की एके दिवशी अकबराला दुसऱ्या एका राजाने धाडलेलं एक पत्र मिळालं. त्या पत्रात लिहिलं होतं, कृपया भांड भरून हुशारी पाठवावी. बराच विचार करून, बराच प्रयत्न करूनही अकबराला काही त्या वाक्याचा अर्थ लागेना आणि पत्रातल्या कोड्याची उकल करता येईना. अकबर बादशहानी मग बिरबलाला पाचारण केलं. झालं, बिरबल आला आणि विचार करून लगेच कामाला लागला. आधी बिरबलांनी एक छोट्या तोंडाचं गोलाकार भांडं घेतलं, त्यात माती भरली, मग त्या मातीत लाल भोपळ्याची एक सकस बी पेरली. ती बी रुजली, हळूहळू त्या भांड्याच्या आत एक भोपळा छान वाढला. बिरबलांनी मग बाहेरून वेल कापला आणि भोपळा तेवढा आतल्या आत तसाच ठेवला. भांड्याच्या तोंडावर त्यांनी कापड बांधलं आणि अकबराला नेऊन दिलं. हे भांड आणि त्यासोबत एक पत्र राजाकडे पाठवून द्या असं त्यांनी सुचवलं. पत्रातला नमुना असा होता, हे भांड भरून हुशारी पाठवली आहे, काळजीपूर्वक बाहेर काढावी. बाहेर काढताना भांड तुटणार नाही किंवा त्याला इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. जर काही उलटसुलट झालं तर भरपूर मोठा दंड भरावा लागेल. अकबर बादशहाकडून आलेलं ते भांड आणि त्यासोबतचं ते पत्र राजाला मिळालं. तो राजा काय समजायचं ते समजला आणि अकबर बिरबलाची गोष्ट इथेच संपली. या गोष्टीचं तात्पर्य काय? तर प्रत्येक प्रश्नाला काही एकच एक असं उत्तर नसतं. एखादा प्रश्न सोडवण्याचे बऱ्याचदा अनेक मार्ग, अनेक पर्याय असू शकतात. प्रश्नाच्या मुळापर्यंत जाऊन त्याचं उत्तर शोधण्यासाठी, प्रश्नातून मार्ग काढण्यासाठी मोकळा ढाकळा विचार करता येऊ शकतो, बहुपर्यायी विचार करता येऊ शकतो. मानसशास्त्रातले

अनेक प्रयोग असं सांगतात की असा बहुपर्यायी विचार करण्याची सवय मनाला लावता येऊ शकते. दैनंदिन जीवनातले प्रश्न सोडवताना, अडथळे पार करताना ही सवय उपयोगी पडू शकते. मानसिक ताण नियंत्रणात ठेवण्यासाठी ही सवय मग आपसूक कामी येते. हे सगळं म्हणणं ठीक, पण खरोखरच असं घडतं का? प्रत्यक्ष आयुष्यात छोट्या मोठ्या आव्हानांना, परीक्षांना सामोरं जाताना बहुपर्यायी विचार करता येतो का? त्याद्वारे मानसिक ताण दूर ठेवता येतो का? चला तपासून पाहूया. त्यासाठी परीक्षेच्या संदर्भातलं एक नेहमीचं, अगदी आपल्या सगळ्यांच्या अनुभवातलं उदाहरण घेऊया. असं समजा की परीक्षा जवळ आलीये, कुणी एक सुरेखा अभ्यासाला बसलीये, पुस्तक वही उघडीये पण काही कळत नाहीये, लक्षात राहत नाहीये, डोक्यात शिरत नाहीये, पाठच होत नाहीये. मग सर्वसाधारणपणे टेन्शन सुरू होतं, नकारात्मक विचार सुरू होतात. हेच नेमकं परीक्षेला विचारलं तर, हे फार कठीण आहे, आपलं काही खरं नाही, जाऊ दे दुसराच विषय घेऊया अभ्यासाला. टेन्शन पाही मग तेही डोक्यात शिरत नाही, अभ्यासच नको वाटतो, आपल्याला काहीच येत नाहीये असं वाटतं, सगळेच विषय अर्धवट झालेत, आपण ढवत, आपल्याला डोकं नाहीये, असं विचारचक्र सुरू होतं. मग रडारड, अस्वस्थता, चिडचिड, खेळात खाण्यात कशातच मन न लागणं, आपण नापास होणार, जाऊ दे नको, परीक्षाच नको द्यायला, वगैरे वगैरे वगैरे. हे झाले सरधोपट विचार. आता हे विचार बाजूला सारूया आणि जरा व्यवहार्य, हटके, पर्यायी विचार करून पाहूया. जेवढा होईल तेवढा अभ्यास मी नीट करीन, पेपरच्या वेळी गोंधळणार नाही, निराश होणार नाही, पेपर नीट लिहीन. परीक्षा ही दूरची गोष्ट आहे, आधी अभ्यास नीट कसा होईल हे पाहायला हवं. जे समजत नाहीये ते कुणाकडून समजून घेता येईल का? मदत घेण्यात काहीच कमीपणा नाही, मी कुणाकडून मदत घेऊ शकेन? वेळ वाया न घालवता जे समजलं आहे ते पक्क करता येईल का? अभ्यासाच्या एकाग्रतेसाठी मन शांत करता येईल का? थोडं वाचणं, थोडं लिहून पाहणं, थोडं पाठांतर, थोडी उजळणी, थोडं नवं शिकणं, थोडा अभ्यास, थोडा ब्रेक, थोडी विश्रांती, थोडा खेळ, असं करत मन आणि शरीर शांत करता येईल का? ज्या विषयाचा फार ताण नाही अशा विषयाने सुरुवात करून मग अवघड गोष्टींकडे वळूया का? आत्ता अभ्यास होत नाहीये हे खरंय, पण मी काही ढ नाहीये असं लेबल मी स्वतःला का लावतीये? त्यापेक्षा जेवढा वेळ आहे त्याचा जास्तीत जास्त चांगला उपयोग कसा करता येईल, कुणाची मदत घेता येईल, वगैरे वगैरे वगैरे. हे झाले पर्यायी व्यवहार्य विचार. अर्थात प्रश्न सोडवायचे, अडचणीशी दोन हात करायचे, तर आपल्याला आपल्या क्षमता, आपल्या मर्यादा आणि आपल्या आवडीनिवडी ठाऊक हव्यात. मन लावून एखादी गोष्ट नीट समजून घेणं, स्वच्छ आणि स्पष्ट संवाद करता येणं, स्वच्छ राहता येणं, भूक व्यवस्थित भागवण्यापुरता स्वयंपाक करता येणं, शरीराने सुदृढ असणं, न रडवता आणि न मारता मूल सांभाळता येणं, शेतीतलं कळणं, पुढारपण करता येणं, मुद्देसूद बोलता येणं, सदसद विचार करता येणं, व्यसन नसणं, अशी अनेक वैशिष्ट्ये आपल्यात असतात. लवकर उठता येणं, नियमित व्यायाम करणं, आपलं तेच खरं करणं, जुळवून घेण्याची सवय असणं किंवा नसणं, दुसऱ्याच्या भूमिकेत जाऊन सहानुभूतीने विचार करता येणं, अशाही गोष्टी आपल्या व्यक्तिमत्वाचा भाग असतात. पण अशा क्षमता आणि अशा मर्यादा आपण समजून घेत नाही आणि जाणीवपूर्वक त्यांचा विचार करत नाही. प्रत्यक्षात क्षमता आणि मर्यादांविषयीची आपली समज आपण वाढवत नेणं हे हिताचं असतं. एखादा प्रश्न जेव्हा समोर येतो, आव्हान समोर उभं ठाकतं, तेव्हा येणारा ताण हाताळताना स्वतःविषयीची ही समजच प्रामुख्याने आपल्या कामी येते. त्या जोरावर आपण विविध उपायांची, पर्यायांची चाचपणी करून यथायोग्य मार्ग निवडू शकतो, स्वीकारू शकतो, अवलंबून पाहू शकतो. एकाच वेळी अनेक अडचणी असतील तर त्यातली कुठली आधी सोडवायची, कशाकडे दुर्लक्ष करायचं, कुठला प्रश्न पुढे ढकलायचा हे ठरवणं सोपं होऊ शकतं. कोणत्याही लहान किंवा मोठ्या अडचणीतून बाहेर येण्यासाठी आपण कुठला मार्ग स्वीकारायचा, तो आपल्याला निभावता येईल का, त्यातून जे यश किंवा अपयश पदरात पडेल त्याची जबाबदारी आपल्याला घेता येईल का, याचा विचार करणंही गरजेचं असतं. त्यासाठी

0: वेगवेगळे पर्याय तपासून ज्या त्या पद्धतीला लागू पडेल, ज्या त्या परिस्थितीला लागू पडेल आणि स्वतःला झेपेल असा पर्याय निवडण्याचा प्रयत्न करता येऊ शकतो. दैनंदिन आयुष्यात ताण टेन्शन दूर ठेवण्यासाठी, नियंत्रणात ठेवण्यासाठी ते उपयोगी पडू शकतं. चला स्वतःलाच आपण थोडंसं तपासूया का? आपल्या क्षमता आणि आपल्या मर्यादा यांची यादी आपण करूया का? ही यादी ना इतर कुणालाही आपल्याला दाखवायची आहे, ना इतर कुणासाठी ती करायची आहे. ती आपण आपल्यासाठी करायची आहे, प्रामाणिकपणे करायची आहे, मोकळ्या स्वच्छ मनाने करायची आहे. आपला स्वभाव, आपलं दिसणं, वागणं, बोलणं, विचार करणं, आपली शारीरिक मानसिक तब्येत, आपल्याला काय जमतं काय जमत नाही, आपल्याला काय आवडतं काय आवडत नाही याचा विचार आपल्याला करायचाय. जेवढी केवढी लांब यादी करता येईल, जितक्या बारीक सारीक गोष्टींचा या संदर्भाने विचार करता येईल तेवढं चांगलं. ही यादी आपली आपल्यासाठी असणार आहे, त्यामुळे ती करत राहणं हा कदाचित आयुष्यभरासाठीचा उपक्रम होऊ शकतो. आपण आपल्यासाठी आपल्यापुरता म्हणून केलेला हा अभ्यास आयुष्यभर वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळ्या पद्धतीने उपयोगी पडू शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे असा हा अभ्यास आपल्या जगण्याला व्यवहार्य आणि सर्जनशील संदर्भ चौकट देऊन जाऊ शकतो.
1: श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया सविता गिरोडकर यांची कविता.
2: कविता ह्या मनात कशा ऋतून बसल्यात बघा. कवितेशिवाय जीवनाची कल्पना सुद्धा करवत नाही. पहिल्या कवितेचं नाव आहे कधी कधी. कधी कधी लिहित असते पेन हाती नसून सुद्धा, मनावर कोरी जाते शब्द अनोळखे मी, प्रवास करते नदीसारखा फक्त कवितेतून वाहत असते. शब्दांचेच तरंग, शब्दांचेच भवर इथे, कधी होड्यागत तरंगून कधी भवऱ्यात अडकून, कधी होड्यागत तरंगून कधी भवऱ्यात अडकून, शब्द सोबतीला घेऊन कोऱ्या मनावर लिहित जाते. येता आठवणी कितीही, येता आठवणी कितीही त्याही सोबत घेऊन जाते. मध्ये मिळाले फुल गोजरे त्यासही अलगत कवित घेते. काय मनाच्या कागदावर उतरवत जाते कळेच ना, काय मनाच्या कागदावर उतरवत जाते कळेच ना, पण चालत जाता जाता खुलतच जाते कविता. मलाही संकेत न लागता जन्मते आत कुठेतरी, मलाही संकेत न लागता जन्मते आत कुठेतरी, माझी एक सुंदर कविता, माझी एक सुंदर कविता. सुंदर अशा ह्या जीवनाचा प्रवास करताना प्रश्न पडून जातो, कशी जगत असतील ती माणसं ज्यांना हे जग पाहताच येत नाही. कवितेचं नाव आहे तिचे रंग. रंग मी म्हणाले तेव्हा तिचा प्रश्न होता, रंग मी म्हणाले तेव्हा तिचा प्रश्न होता, कसे असतात रंग? जीवन फुलतानाच तर खुडून गेलेले असते का त्यांचे अंग? सांग ना मला एकदाच कसे असतात रंग. मी पारखलं स्वतःला निरखलं, मी पारखलं स्वतःला निरखलं, तिच्या पुढ्यात शून्यच भरले मी. दुसरीकडे विषय नेला, दुसरीकडे विषय नेला, तिच्या कल्पनेच्या पंखांना उंच कल्पनेचा इशारा दिला, तिच्या कल्पनेच्या पंखांना उंच कल्पनांचा इशारा दिला. तिचा प्रश्न पुन्हा एकदा मन आतून खाऊन गेला. कुठं आहे ग आभाळ मला कुठंच न दिसणार, कुठं आहे ग आभाळ मला कुठंच न दिसणार, तारकाने लादलेलं चंद्राच्या शीतल चांदण्यात बहरलेलं, तारकाने लादलेलं चंद्राच्या शीतल चांदण्यात बहरलेलं, कसं आहे ग आभाळ मला एकही दिवस न भेटलेलं. मी परत एकदा तिच्यासमोर शून्यातच भरले, मी परत एकदा तिच्यासमोर शून्यातच भरले. मी अस्वस्थ होते कारण तिच्या नजरेत प्रकाश भरणं मला शक्य नव्हतं आणि तिच्या प्रश्नांचं उत्तर देणं मला शक्य नव्हतं. तिला सांगावंसं वाटलं हे मला कळतच नव्हतं, तिला सांगावंसं वाटलं हे मला कळतच नव्हतं, कारण मी कितीही प्रयत्न केले तरी तिला अनुभवू शकत नव्हते. तिच्या अंध डोळ्यांना ह्या सृष्टीचे दृश्य दाखवू शकत नव्हते. तिने कदाचित भापले माझे मन कोंडीत पडलेले, तिने कदाचित भापले माझे मन कोंडीत पडलेले. ती म्हणाली ये मी तुला फुलांचा सुगंध दाखवते, ये मी तुला फुलांचा सुगंध दाखवते, त्यात दरवळायचं कसं हेही शिकवते. ये मी तुला पेटीतला सूर दाखवते, ये मी तुला पेटीतला सूर दाखवते, त्यात रमाय

जायचं कसं हेही शिकवते. फुलांचा सुगंध पेटीचा स्वर, फुलांचा सुगंध पेटीचा स्वर, डोळे मिटून मनातून त्यांचा आस्वाद घेतला तर अधिक गोड होतात हे खरंच. त्यावेळी वाटलं डोळ्यांनी जरी अंधती, त्यावेळी वाटलं डोळ्यांनी जरी अंधती तरी मनातून अंध नव्हती. आणि मी अंध नसूनही मनातून अंध असल्यासारखी आणि मी अंध नसूनही मनातून अंध असल्यासारखी आता माझे प्रश्न मलाच पडत होते. आता माझे प्रश्न मलाच पडत होते, परत एकदा शून्यात मलाच भरत होते, परत एकदा शून्यात मलाच भरत होते. ह्या खडतर जीवनाचं अंतिम सत्य म्हणजे मृत्यू. पण हे माहीत असून सुद्धा आपला मीपणा सोडायला

पण हे माहीत असून सुद्धा आपला मीपणा सोडायला कोणीही तयार नसतो. पण मृत्यूपुढे कोणाचा निभाव लागतो का? कवितेचं नाव आहे निभाव. आज भावना जरी मुक्या पिसाटलेले भाव आहेत. आज भावना जरी मुक्या पिसाटलेले भाव आहेत, जीवना तू दिलेले मोजकेचे घाव आहेत. काय कुणी सांगितले कुठे कुणाला ठाव आहे. काय कुणी सांगितले कुठे कुणाला ठाव आहे. शब्दात गुंफणारे माझेच हावभाव आहेत. शब्दात गुंफणारे माझेच हावभाव आहेत. ज्याच्या त्याच्या नजरेत वसलेले एक गाव आहे. ज्याच्या त्याच्या नजरेत वसलेले एक गाव आहे. जीवन सरिता प्रत्येकाची असेच त्याचे नाव आहे. जीवन सरिता प्रत्येकाची असेच त्याचे नाव आहे. डोंगर माथी नदी झरींचा जसा ओलाव आहे. डोंगर माथी नदी झरींचा जसा ओलाव आहे. शरीरात हृदयाच्या वेदनांचा रक्तस्त्राव आहे. शरीरात हृदयाच्या वेदनांचा रक्तस्त्राव आहे. जन्मास आलो आहे शरीरास वाव आहे. जन्मास आलो आहे शरीरास वाव आहे. भेटेल मृत्यू तेव्हा कलेवरास कुठे टिकाव आहे. भेटेल मृत्यू तेव्हा कलेवरास कुठे टिकाव आहे. देत नाही कुणी कुणाला आपलेच सारे घाव आहे. देत नाही कुणी कुणाला आपलेच सारे घाव आहेत. सारी पाठ नियतीचा आणि दैवाचे सारे डाव आहेत. सारी पाठ नियतीचा आणि दैवाचे सारे डाव आहेत. आजन्म जिंकलो मी. आजन्म जिंकलो मी सुखांचा सराव आहे. आजन्म जिंकलो मी सुखांचा सराव आहे. मृत्यू पुढे तरीही का माझा निभाव आहे. मृत्यू पुढे तरीही का माझा निभाव आहे. मृत्यूने मांडलेल्या या गावात आपण केवळ आपलं कार्य करू शकतो. असं कार्य जेणेकरून हे जग आपल्याला आठवत राहील आपण हयात नसतानाही. कवितेचं नाव आहे गाव. इतकीच जीवनवारी चालूच राहील आता. इतकीच जीवनवारी चालूच राहील आता. जोवर सात पावलांची अन सोबतीला श्वास आहे. जोवर सात पावलांची अन सोबतीला श्वास आहे. कुठे वेदनेच्या हृदयात होरपळल्या जरी भावना. कुठे वेदनेच्या हृदयात होरपळल्या जरी भावना. तो कोपरा सुखाचाही इथेच पहुडला आहे. तो कोपरा सुखाचाही इथेच पहुडला आहे. मी समजून आज गेले नव्हते कोणी कुणाचे. मी समजून आज गेले नव्हते कोणी कुणाचे. मृत्यूने मांडलेला हा छोटासा गाव आहे. मृत्यूने मांडलेला हा छोटासा गाव आहे. केला किती प्रवास मी जीवना तुझ्या संगे. केला किती प्रवास मी जीवना तुझ्या संगे. अर्धवट तरीही सांडलेले कित्येक डाव आहेत. अर्धवट तरीही सांडलेले कित्येक डाव आहेत. देईल का वरदान तो येणारा मृत्यू माझा. देईल का वरदान तो येणारा मृत्यू माझा. राहील शब्द अमर माझे. राहील शब्द अमर माझे. जोवर नभी सूर्याच्या दिव्यात वात आहे. जोवर नभी सूर्याच्या दिव्यात वात आहे. जीवन खूप काही शिकवणारं असतं. ते कधीच थांबत नाही. चालत राहतं चालत राहतं. अशा जीवनाला खूप काहीतरी सांगावं असं वाटतं. कवितेचं नाव आहे जीवना. जीवना तू थांब जरा तुझ्यासोबत मलाही घे. जीवना तू थांब जरा तुझ्यासोबत मलाही घे. मीच माझं उरकीन सगळं मला थोडा वेळ दे. आलेच बघ घेऊन गाठोडी माझ्या अर्धवट स्वप्नांची. आलेच बघ घेऊन गाठोडी माझ्या अर्धवट स्वप्नांची. सोबत घेतलंय थोडं पाणी नाहीतर आहेच की गाठ आसवांची. सोबत घेतलंय थोडं पाणी नाहीतर आहेच की गाठ आसवांची. घाबरू नकोस जीवना तू उचलेन भार मीच माझा. घाबरू नकोस जीवना तू उचलेन भार मीच माझा. नेशील तितक्या दूर येईन सोबतीने तुझ्या चालत राहीन. येईल की मलाही थोडस आता वेळेला मान देणं. येईल की मला थोडस आता वेळेला मान देणं. उशीर नसतोच तुझ्या चालण्यात तसं होईल थोडं माझंही जगणं. उशीर नसतोच तुझ्या चालण्यात तसं होईल थोडं माझंही जगणं. आला पाऊस तू थांबत नाहीस. आले वादळ तू थांबत नाहीस. थंडी वारा तुला काहीच लागत नाही. तशीच जगेन तुझ्यासोबत मीही. शिकून घेईन धडे थोडे वातावरणात मिसळलेले. शिकून घेईन धडे थोडे वातावरणात मिसळलेले. वेचून घेईन क्षणही थोडे तुझ्या सोबतीनं घालवलेले. वेचून घेईन क्षणही थोडे तुझ्या सोबतीनं घालवलेले. कवितेचं नाव आहे सैनिक. मी आज देशद्रोह्या घेतो तुझा सुगावा. मी आज देशद्रोह्या घेतो तुझा सुगावा. संकल्प

0: हाच पक्का माझ्या मनी रुळावा, संकल्प हाच पक्का माझ्या मनी रुळावा. झालीच सांज येते माझ्या जरी जीवाचे, संघर्ष मोकळातो तुमच्या उरी उरावा, संघर्ष मोकळातो तुमच्या उरी उरावा. भाळीच कोरलेले मी नाव जन्मभूचे, भाळीच कोरलेले मी नाव जन्मभूचे. स्वीकार देह माझा आता नको दुरावा, स्वीकार देह माझा आता नको दुरावा. बेभान बंदुकीची गोळी बघा निघाली, बेभान बंदुकीची गोळी बघा निघाली. अनंत होत गेला येत्या नव्या युगाचा, अनंत होत गेला येत्या नव्या युगाचा. ढाळू नकोस आसू माझ्या कलेवरावर, ढाळू नकोस आसू माझ्या कलेवरावर. मी अमर सैनिकांचा आहे खरा पुरावा, मी अमर सैनिकांचा आहे खरा पुरावा. केला जरी प्रियमी संसार भंग सारा, केला जरी प्रियमी संसार भंग सारा. देशात मान मोठा नशिबी तुझा उरावा, देशात मान मोठा नशिबी तुझा उरावा. माझ्या शेवटच्या कवितेचं नाव आहे मलाही. अलवार पाखरांनो थांबा जरा मलाही, अलवार पाखरांनो थांबा जरा मलाही. तुमच्या सवेत आहे उडायचे मलाही. कित्येकदा आला येथे पिसाटलेला वारा, कित्येकदा आला येथे पिसाटलेला वारा. नाजूक तुझ्या पंखा सवेत आज तुटायचे मलाही. कोवळ्या अंकुरानो नका सुकून जाऊ, कोवळ्या अंकुरांनो नका सुकून जाऊ. वैशाख वणव्यात थोडे तुझ्या सवेत जळायचे मलाही. ते नदीचे पात्र केव्हाच भूगर्भात गेले, ते नदीचे पात्र केव्हाच भूगर्भात गेले. आता तिच्या सवेत धरणीला भेदून खळखळायचे मलाही, आता तिच्या सोबत धरणीला भेदून खळखळायचे मलाही. वेळ थांबणार नाही सागरा तू थांब जरा, वेळ थांबणार नाही सागरा तू थांब जरा. तुझ्या लाटा सवेत खडकावर फुटायचे मलाही, तुझ्या लाटा सवेत खडकावर फुटायचे मलाही. जीवन जीव घेणे नका करू कुणीही, जीवन जीव घेणे नका करू कुणीही. जगतात स्वैर पक्षी तसे जगायचे मलाही, जगतात स्वैर पक्षी तसे जगायचे मलाही.
1: श्रोती हो, घरकुल कार्यक्रमात तुम्ही ऐकली सविता गिरोडकर यांची कविता. कार्यक्रमात यानंतर ऐकूया बिंद्या वस्त नाईक यांचा स्वर.

महिलांचे प्रश्न आणि महिलांसाठी भाषण, यशस्विनींच्या मुलाखती आणि गीतांचा नजराणा घरकुल या कार्यक्रमात सोमवारी आणि मंगळवारी दुपारी 12:05 फक्त महादई वाहिनीवर घरकुल.

नमस्कार, हाँ मानसी वाळवे युवा साथ काय मुखेल खबरो। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज म्यानमाराचे राष्ट्राध्यक्ष यू नी नूंग हलिंग हांचे कडेन नवी दिल्लींत वेगवेगळ्या मुद्द्यांचेर चर्चा करतात। तांची बसका सुरू आसा। प्रधानमंत्री स्वनिधी येवजणेक आज 6 वर्सां पुराय जातात। ही येवजण म्हळ्यार विश्वास, मान, रेस्पेद आनी सशक्तीकरण हाजे प्रतीक आसा, अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सोशल मिडिया पोस्टांत म्हळां। केंद्रीय शेती आनी शेतकार कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान हांच्या हस्तुकी आयज मध्य प्रदेशांतल्या रायसन जिल्ह्यांत खेत बचाव अभियानाची सुरवात जातली आनी हे अभियान 30 जून मेरेन चलतले। नामनेच्यो गायिका सुमन कल्याणपूर काल संवसाराक अंतरल्यो। तांची पिराय 89 वर्सां आशिल्ली। मुंबईत तांच्या घरांत तांणी निमणो श्वास घेतलो। गुजरात, केरळ, माहे, लक्षद्वीप, नागालँड, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा, ओडिशा, कर्नाटक, तमिळनाडू, पुद्दुचेरी, करायकल आनी अस्तंत मध्य प्रदेशांत आयज नेटान पावस पडटलो, अशें भारतीय हवामान खात्यान सांगला। ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो।

रॉबिन वाल्स आणि बेटी नास, एक चेडू या खातारा उपरांत आल्फ्रेड रोझ कायता, पोन्ने वॉल्टेर.

0: मोगाळे गोपियानो कानडा ओला या कार्यवळीन घेऊया एक लहानसो सुविसो.
1: मित्रलोक कार्यक्रम के प्रायोजक निर्मा वॉशिंग पावडर, सबकी पसंद निर्मा.

केंद्रात हो मादे चॅनल एक वरां जाऊन 22 मिनटां आनी 5 सेकंद जायत येतात. तुम्ही ऐकतात कांदळा ओळा ही कार्यावळ. मोगळ आयकुप्यानो कार्यावळींत सुरवातीक आयकूंक दिता लोना आनी सेबी हांच्या आवाजांतले कांतार ओ मी.

दर्शना जोगदनकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरांमध्ये वाढ, घरगुती सिलेंडरच्या दरात बदल नाही. राज्यसभेच्या 24 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी अधिसूचना जारी, 18 जूनला मतदान. महाराष्ट्र विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस. आयआयटी प्रवेशासाठीच्या जेईई अॅडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर. आणि ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचं काल रात्री मुंबईतल्या राहत्या घरी निधन. दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई या 4 प्रमुख शहरांमध्ये हॉटेल आणि इतर व्यवसायांसाठी वापरल्या जाणाऱ्या एलपीजी सिलेंडरच्या दरांमध्ये 42 रुपयांपासून ते 53.50 रुपये वाढ करण्यात आली आहे. तर घरगुती वापरासाठीच्या गॅसच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही. दिल्लीमध्ये व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात 42 रुपयांची वाढ झाली असून आता या गॅसची किंमत 3,113.50 रुपये, मुंबईत 43.50 रुपयांनी वाढ झाली असून सिलेंडरची किंमत 3,067.50 रुपये, कोलकात्यामध्ये 53.50 रुपयांची वाढ झाली असून गॅसची किंमत 3,255.50 रुपये, तर चेन्नईमध्ये 42 रुपयांची वाढ होऊन गॅसची किंमत 3,283 रुपये झाली आहे. त्याबरोबरच 5 किलोग्रामच्या छोट्या गॅस सिलेंडरच्या दरात 11 रुपये वाढ झाली आहे. दरम्यान केंद्र शासनाने आजपासून पेट्रोल, डिझेल आणि एटीएफ म्हणजे विमान इंधनावरचा निर्यात कर कमी केला आहे. पेट्रोलच्या निर्यातीवरील विंड फॉल गेनवरचा कर निम्म्यावर आणून 1.50 रुपये प्रतिलिटर, तर डिझेल 13.50 रुपये प्रतिलिटर आणि एटीएफवरचा कर 9.50 रुपये प्रतिलिटर केला आहे. भारत आणि ओमान यांच्यातल्या व्यापक आर्थिक भागीदारी करार आजपासून अंमलात आला. या करारामुळे भारतीय वस्तू आणि सेवांना ओमानच्या बाजारात संधी उपलब्ध होईल, तसंच दोन्ही देशातले आर्थिक संबंध दृढ होतील असं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी एका वृत्तपत्रात लिहिलेल्या लेखात म्हटलं आहे.

या करारामुळे निर्यातीला चालना मिळेल, गुंतवणूक आकर्षित होईल, तसंच रोजगाराला चालना मिळेल. त्यामुळे याचा फायदा शेतकरी, सूक्ष्म आणि लघुउद्योग विद्यार्थी, महिला, कारागीर यांना होणार आहे, असं गोयल यांनी सांगितलं. राज्यसभेच्या 24 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी आज अधिसूचना जारी करण्यात आली. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायला आजपासून सुरुवात झाली असून 8 जूनपर्यंत अर्ज भरता येतील. 18 जूनला मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होईल. आंध्र प्रदेश, गुजरात आणि कर्नाटकमधल्या प्रत्येकी 4, राजस्थान आणि मध्य प्रदेशातल्या प्रत्येकी 3, झारखंडमधल्या 2 आणि मणिपूर, मेघालय आणि अरुणाचल प्रदेश आणि मिझोराम इथल्या प्रत्येकी 1 जागेसाठी निवडणूक होणार आहे. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी तसंच तामिळनाडू आणि ओदिशामध्येही प्रत्येकी 1 जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. माजी प्रधानमंत्री HD देवेगौडा, केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन आणि रवनीत सिंग, राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे हे या महिन्यात निवृत्त होत आहेत. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. अर्जांची छाननी 2 जूनला होईल तर 4 जूनपर्यंत अर्ज मागे घेता येतील. मतदान आणि मतमोजणी 22 जूनला होणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडीने आपापले उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. महायुतीकडून भाजपा 11, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागा लढवणार आहे. भाजपाने आज 10 उमेदवारांची नावं जाहीर केली. महाविकास आघाडीचं जागा वाटपही ठरलं असून काँग्रेस 8, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 6 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 3 जागा लढवणार आहे. काँग्रेस नागपूर, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, अहिल्यानगर, सोलापूर आणि बीड, लातूर, धाराशिव मतदारसंघातून निवडणूक लढवेल. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि परभणी, हिंगोली या मतदारसंघांसाठी उमेदवार दिले आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पुणे, ठाणे आणि सांगली सातारा मतदारसंघातून निवडणूक लढवेल. गेल्या महिन्यात वस्तू आणि सेवाकर महसुलात 3.2% वाढ होऊन तो 1,94,000 कोटी रुपयांवर पोहोचला. गेल्या वर्षीच्या मे महिन्यात वस्तू आणि सेवा करांचं संकलन 1,88,000 कोटी रुपये झालं होतं. मे 2020 समग्र वस्तू आणि सेवा कर संकलन 37,397 कोटी रुपये तर राज्यांच्या GST संकलन 45,143 कोटी रुपये झालं. एकात्मिक GST महसूल 51,990 कोटी रुपयांवर पोहोचला. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. IIT प्रवेशासाठीच्या JEE ऍडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा 56,880 विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरले असून त्यात 10,107 विद्यार्थिनी आहेत. IIT दिल्ली विभागातला शुभम कुमार 360 पैकी 330 गुण मिळवून देशात सर्वप्रथम आला आहे. विद्यार्थिनींमध्ये दिल्ली विभागातली आरोशी देशपांडे पहिली आली आहे. तिला 280 गुण मिळाले असून सर्वसाधारण यादीत ती 77व्या क्रमांकावर आहे. विद्यार्थ्यांना JEE ADVSEC IN या संकेतस्थळावर निकाल पाहता येईल. भावसंगीतात आपल्या मखमली आणि मधाळ स्वरांनी अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचं काल रात्री मुंबईतल्या राहत्या घरी निधन झालं. त्या 89 वर्षांच्या होत्या. सुमन कल्याणपूर यांच्या निधनानं संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर आज मुंबईत शासकीय इतमामात अंतिम संस्कार केले जातील. ऐकूया त्यांच्या कारकिर्दीचा थोडक्यात आढावा.

सुमन कल्याणपूर यांचा जन्म 28 जानेवारी 1937 रोजी अविभाजित भारतातल्या ढाका इथं झाला. गायन आणि चित्रकलेची आवड असलेल्या सुमनताईंनी पंडित लक्ष्मणराव अमृते, पंडित केशवराव भोळे, उस्ताद खान अब्दुल रहमान खान आणि पंडित यशवंत देव यांच्याकडून शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलं. सुमन हेमाडी या नावानं संगीत क्षेत्रात प्रवेश केलेल्या सुमनताई विवाहानंतर सुमन कल्याणपूर

0: या नावानं प्रसिद्ध झाल्या. 1952 ऑल इंडिया रेडिओवर गाण्याची संधी त्यांना मिळाली. केतकीच्या बनी सारखी भावगीतं, गवळण, विरहगीतं, भक्तिगीतं, बालगीतं अशा वैविध्यपूर्ण मराठी गाण्यांनी त्यांनी एक काळ गाजवला. भारतरत्न लता मंगेशकर, आशा भोसले, गीता दत्त, शमशाद बेगम या गायिकांच्या तारका मंडळात त्यांनी स्वतःचं स्थान निर्माण केलं. अजहू ना आए बालमा, ठहरिये होश मे आलू, ना तुम हमे जानो यासारखी असंख्य गाणी गाऊन त्यांनी हिंदी चित्रपट संगीतातही आपला वेगळा ठसा उमटवला. अत्यंत भावपूर्ण आणि मधुर आवाजात त्यांनी मराठी आणि हिंदीसह विविध भाषांमधली हजारो गाणी अजरामर केली. त्यांच्या आवाजातली सात्विकता आणि भाव रसिक मनाला थेट भिडणारे होते. सुमन सुगंध हे त्यांचं आत्मचरित्र प्रकाशित झालं. संगीतातल्या त्यांच्या अमूल्य योगदानासाठी त्यांना पद्मभूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं, तर मध्य प्रदेश सरकारनं त्यांना लता मंगेशकर पुरस्कारानं सन्मानित केलं होतं.
1: सुमन कल्याणपूर यांच्या निधनानं संगीत विश्वावर शोककळा पसरली असून अनेक मान्यवरांनी दुःख व्यक्त केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. सुमन कल्याणपूर यांचा मधुर आवाज आणि आर्त गायनाने सांस्कृतिक जग समृद्ध केलं असं त्यांनी शोक संदेशात म्हटलं आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. त्यांच्या निधनाने संगीत जगतातील पवित्र देवारा रिकामा झाला आहे अशीच सर्वांची भावना असल्याचं राज्यपालांनी शोकसंदेशात म्हटलं आहे. भारतीय संगीत क्षेत्रातील दैवी आणि सुरेल सुमन असा स्वर आज शांत झाला अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनीही सुमन कल्याणपूर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघानं काल इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल क्रिकेट स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं. या स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघ दुसऱ्यांदा विजेता ठरला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरांमध्ये वाढ, घरगुती सिलेंडरच्या दरात बदल नाही. राज्यसभेच्या 24 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी अधिसूचना जारी, 18 जूनला मतदान. महाराष्ट्र विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस. आयआयटी प्रवेशासाठीच्या जेई एडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर. आणि ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचं काल रात्री मुंबईतल्या राहत्या घरी निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
2: .33° 1 मीटर म्हणजे 1287 किलोहर्ट्झांचेर तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं हो मादे चॅनल. दनपारची 1:40 आणि 40 सेकंद जातात. सदाफुली या कार्यावळींत सुरुवातीक ऐकूंक दिता शान हांच्या आवाजातलें गीत, उदय भेंब्रे हांचें संगीत, अशोक पत्की हांची रचना.

शानहांच्या आवाजातले सुंदर अशे गीत तुम्ही ऐकले. सदाफुली ही कार्यावळ फुडें व्हरतना आयकूंक दिता साधना सरगम हांच्या आवाजातले गीत. याद राजे पवार हांची रचना, अशोक पत्की हांचे संगीत.

याद साधना सरगम हांच्या आवाजातले सुंदर अशें गीत तुम्ही ऐकले. सदाफुली ही कार्यावळ फुडें व्हरतना ऐकूया जॉली मुखर्जी हांच्या आवाजातले गीत, श्रीधर कामत हांची रचना, अशोक पत्की हांचे संगीत.

मोगळ ऐकू पियानो हिंदी फिल्मी गीतांची कार्यावळ फुडें व्हरतना आयकूंक दिता. जवानी दिवानी ह्या फिल्मा खातीर किशोर कुमार हांचो आवाज, आर डी बर्मन हांचें संगीत.

0: जवानी दीवानी ह्या फिल्मा खातीर तुम्ही आयकलो किशोर कुमार हांचो आवाज, आर डी बर्मन हांचे संगीत आशिल्लें, आनंद बक्षी हांची रचना. मोगळ आयकुप्यानो, हिंदी फिल्मी संगीताच्या कार्यावळीन घेऊया एक ल्हानसो ब्रेक.
1: आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरां विभागा कडल्यान आयिल्ले हे निवेदन. आकाशवाणी पणजी केंद्राचो खबरां विभाग पात्र उमेदवारांकडल्यान न्यूज रिडर कम ट्रान्सलेटर म्हळ्यारच खबरो वाचपी आनी अणकारपी ह्या कामा खातीर अर्ज मागयता.
2: मतीन दवरात, हे काम तात्पुरत्या कराराचेर आसा.
3: उमेदवार खंयचे शाखेची पदवी मेळयल्लो आसपाक जाय. पिराय 21 ते 50 वर्सा.
1: कोंकणी भाषेचे गिन्यान तशेंच हेर भासांतल्यान कोंकणींत अणकार करपाक येवपाक जाय.
2: निवड प्रक्रियेंत लेखी परिक्षा, मुलाखत आनी आवाजाची चाचणी जातली.
3: उमेदवारांनी थारायल्ली फी भरून आपलो अर्ज खबरां विभाग आकाशवाणी पणजी आल्तीन पणजी गोंय ह्या पत्त्यार हाडून दिवचो.
1: अधिक म्हायती खातीर
2: संपर्क क्रमांक 7020672710.
1: नंबर परतून एक फावट 7020672710. ईमेल संपर्क
2: RNUAIRPANAJI@gmail.com.
1: RNUAIRPANAJI@gmail.com. अर्ज पावपाची निमाणी तारीख
2: 1 जून 2024.
1: जागे तात्पुरत्या कराराचेर आसा हे लक्षात घेवचे.
2: येयात तुमचे नाते आकाशवाणी कडेन जोडात.
1: आकाशवाणी.
0: .33 अंश 1 मीटर म्हळ्यार 1287 किलो हट्साचेर तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचो हो मादय चॅनल. हिंदी फिल्मी संगीताच्या कार्यावळींत फुडें ऐकूंक दिता सत्य पे सत्ता ह्या फिल्मा खातीर आशा भोसले, दिलराज कौर हांचो जोड आवाज, आर डी बर्मन हांचे संगीत, गुलशन बावरा हांची रचना.

जातात. आजच्या दिसाचे हे सांजवेळच्या सबेक आता आम्ही आरंभ करतात आमच्या समस्त ऐकूप्यांक माय मोगाचो येवकार. आणि ऐकूप्यानो हे सभेच्या सुरवेक ही आसा तरणाट्यां खातीर आशिल्ली कार्यावळ कोकणी युववाणी.

गौतमी हेदे हांच्या आवाजातले गीत निघतेच आम्ही ऐकले रमेश वेळुसकार हांच्या गीता खातीर अशोक पत्की हांचे संगीत आशिल्ले. आणि इश्टानो आयची ही इववाणी कार्यावळीन आता मुखार वचूया. ह्या उपरांत हे आसा उलोप सुलोचना नायक हांणी सादर केल्ले इश्टागत एक देणे ऐकुया.

0: सुलोचना नायक हांचे उलोवप निकतेच आमी आयकले इश्टागत एक देणे हे विशयी. तुमी आयकतात कार्यावळ युववाणी तरणाट्यां खातीर आशिल्ली ही कार्यावळ आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलावेल्यान.
1: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो ओटीटी प्लॅटफॉर्म वेव्स. हातून तुमकां विनामूल्य मेळटात
2: मुव्हीज, शोज, सिरियल्स, ऑडिओ गेम्स, लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किती.
1: तर करात बेगोबेग डाउनलोड
2: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल iOS वेल्यान.
1: वेव्स, तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी.
2: वेव्स.
0: मोगळ इश्टानो, तुमकां सगळ्यांक आयचे ही युववाणी कार्यावळींतल्यान आमी दितात परतून एक फावट माय मोगाचो येवकार. इश्टानो, आयज जावन आसा 1 जून आनी दर वर्सा 1 जून हो दीस वर्ल्ड मिल्क डे म्हळ्यारूच संवसारीक दूद दीस म्हण साजरो करतात. संयुक्त राष्ट्राच्या अन्न आनी कृशी संघटनेन 2001 वर्सा पयलेच खेप संवसारीक दूद दीस मनोवपाक सुरवात केली. जायत्या देशांनी आदींच 1 जून हो दूद दीस म्हण साजरो करताले, ताका लागून 1 जून होच दीस संवसारीक पांवड्यार निश्चित करपात आयलो. ह्या दिसा जगभरात वेगवेगळ्यो कार्यावळी, चर्चा सत्रांचे आयोजन करून लोकांक दुधाच्या सेवनाचे फायदे समजावून सांगतात. दुधात कॅल्शियम, विटामीन ए, डी, ई आणि के असता, तसेच प्रथिना आणि हेर खनिजा मुबलक प्रमाणात असतात, जे हाडां घटमूट करपाखातीर आणि कुडीच्या पोषणाखातीर एकदम गरजेचे असता. दूध व्यवसाय हो जायत्या देशातल्या लाखांनी शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचो मुखेल स्त्रोत असा. ह्या क्षेत्रातले जागतिक अर्थव्यवस्थेतले योगदान ह्या दिसा अधोरेखित करतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार मानवी कुडीक दर दिसा गरज आशिल्ले पौष्टीक दूध सगळ्यामेरेन पावचे आणि कुपोषण पयस जावचे ह्या खातीर दूध उत्पादनांक उर्बा दिवप हो ह्या दिसाचो मुखेल हेतू जावन आसा. आणि ह्या वर्साची संवसारीक दूध दिसाची संकल्पना वा थीम जावन आसा महिला शेतकऱ्यांचो गौरव. ह्या मोहिमेवरवी दूध वेवसायात आणि ग्रामीण विकासात महिला शेतकऱ्यांचे महत्वपूर्ण योगदानाचो सन्मान करतात.

वरांचे रस्तले हिंदी फिल्म संगीत. तीन वरांचेर हिंदीतल्यान आणि तीन वरां जाऊन पाच मिनिटांचेर ऐकूपाक मेळटल्यो इंग्लिशीतल्यान खबरो. फाल्यां सांज वेळार पाच वरां जाऊन तीस मिनिटांचेर तरणाट्यां खातीर आसतली इंग्लिशीतली युवणी उर्वी देसाय हांचे कविता वाचन आसतले. स वरां जाऊन पंधरा मिनिटांचेर कार्यावळ शब्दुली, स वरां जाऊन तीस मिनिटांचेर कोकणीतल्यान खबरो, तर स वरां जाऊन पस्तीस मिनिटांचेर आसतली कातारां. सात वरांचेर मराठी चित्रपट संगीत, सात वरां जाऊन वीस मिनिटांचेर प्रादेशीक खबरो ऐकूपाक मेळटल्यो. सात वरां जाऊन तीस मिनिटांचेर चावडेर हे कार्यावळीतल्यान न्युट्रिशनल गार्डन हे विशयी आसतले गीता वेलिंगकार हांचे उलोवप. फाल्यां रातच्या आठ वरां जाऊन पाच मिनिटांचेर ऐकूपाक मेळटल्यो मराठीतल्यान खबरो. आठ वरां जाऊन पंधरा मिनिटांचेर आसतली गीत गजलांची कार्यावळ. आठ वरां जाऊन तीस मिनिटांचेर इंग्लिशीतले कार्यावळीन फोकलोर द वॉयस ऑफ गोवा पास्ट हे आसतले उलोवप डॉ प्रतिमा कामत हांणी सादर केल्ले. समाचार संध्या आठ वरां जाऊन पंचेचाळीस मिनिटांचेर, तर णव वरांचेर न्यूज एट नायन. णव वरां जाऊन पंधरा मिनिटांचेर स्पॉटलायट, णव वरां जाऊन तीस मिनिटांचेर मनी टॉक आणि णव वरां जाऊन पंचेचाळीस मिनिटांचेर मंथन. धा वरांचेर गोयची ल्हारा ही कार्यावळ आसतली. इकरा वरांचेर हिंदीतल्यान आणि इकरा वरां जाऊन पाच मिनिटांचेर इंग्लिशीतल्यान खबरो ऐकूपाक मेळटल्यो. तर ऐकूपेनो ह्यो जाल्यो फाल्यां वितरावपाच्यो तरेकवार

आता सांजवेळची सवऱ्या जाऊन 15 मिनटां जातात. आम्ही उलयतात आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलावेल्यान 233° 1 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झांचेर. आयकूया कार्यावळ शब्दुली.

उशा पंडित हांच्या आवाजातल्या निकतेच आम्ही ऐकले गजानन रायकार हांचे गीत. तुम्ही ऐकतात ही कार्यावळ शब्दुली आकाशवाणी पणजी केंद्राच्या फादे चॅनलावेल्यान. आणि आयची ही कार्यावळ मुखार व्हरता असताना ह्या उपरांत दोतोर भिकाजी घाणेकार हांच्या गीता खातीर आवाज आणि संगीत ऐकूया वसंत आजगांवकर हांचें.

0: हॅलो, हांव डॉक्टर संस्कृती रायकर. आकाशवाणीच्यो कार्यावळी आयकत आयकत हांव वाचीक अभिनय शिकला, हाजो म्हाका एज एन एक्टर म्हणून आतांय फायदो जाता. आकाशवाणी 90 वर्सां पुराय करता ही आमच्या खातीर अभिमानाची गजाल. आकाशवाणीन खूप खूप परबी. कॉंग्रॅच्युलेशन्स.
1: आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल 233 एक मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झांचेर आयकुप्यानो बरोबर 6:30 आयकुपाक रावात कोंकणी खबरो.
2: नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी ह्यो आसात राष्ट्रीय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन ऑंग लँग हांची आज नवी दिल्लीत बसका जाऊन द्विपक्षीय मुद्द्यांचेर उलोवणी झाली. दोन्ही देशांमधले इतिहासिक आणि सांस्कृतिक संबंध अधिक घटमूट करपाच्या हेतान ही बसका झाली. बसकेत वेपार आणि अर्थिक संबंध, संरक्षण आणि सुरक्षा

श्रोते हो नमस्कार. आजच्या आपल्या ह्या तिन्ही सांजा कार्यक्रमात आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजच्या आपल्या ह्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत कविता वाचन कविता बोरकर यांचं. तत्पूर्वी कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत शंकर रमाणी यांच्या गीतानं. ऐकवीत आहोत हे भावगीत पद्मजा फेनाणी जोगळेकर यांच्या स्वरात.

0: पद्मजा फेनाणी जोगळेकर यांच्या स्वरातील गीत श्रोतेहो नुकतंच आपण ऐकलं. शंकर रमाणी यांची ही गीतरचना. ह्या भावगीतानंतर आजच्या आपल्या ह्या तिन्ही सांजा कार्यक्रमात आत्ता ऐकवित आहोत कविता बोरकर यांचं कविता वाचन.
1: कवितेचं नाव आहे एक थेंब. गवत पातीवर झुले एक थेंब टपोरा. गवत पातीवर झुले एक थेंब टपोरा. कोवळ्या उन्हात लाभे त्यास हिऱ्याचा तोरा. कोवळ्या उन्हात लाभे त्यास हिऱ्याचा तोरा. एक थेंब पावसाचा, एक थेंब पावसाचा तप्त धरेला अलिंगे. एक थेंब पावसा

मनाचा तप्त धरेला अलिंगे करत दाह शांत हवेत मृदगंध पेरे करत दाह शांत हवेत मृदगंध पेरे. एक थेंब घामाचा एक थेंब घामाचा गळे शेत भुईत एक थेंब घामाचा गळे शेत भुईत त्यात बळकणसाचे स्वप्ने रुजवी डोळ्यात त्यात बळकणसाचे स्वप्ने रुजवी डोळ्यात. आनंदाश्रूचा थेंब आनंदाश्रूचा थेंब झरे गालावर हसत आनंदाश्रूचा थेंब झरे गालावर हसत रिझवत मना पेरी हर्ष जीवनात पेरी हर्ष जीवनात. अनथेंब तो आसवाचा अनथेंब तो आसवाचा त्यास वाटे ओघळावे अनथेंब तो आसवाचा त्यास वाटे ओघळावे अबोल्यात झरताना व्यक्त होत जावे अबोल्यात झरताना व्यक्त होत जावे अबोल्यात झरताना व्यक्त होत जावे. मैं पुढच्या कवितेचं नाव आहे कविता सुचतीये कवीला. देवाने कधीचीच वेबसाईट सुरू केलीये www.nature.com देवाने कधीचीच वेबसाईट सुरू केलीये www.nature.com आणि कवीने पण लॉग इन केलंय कधीचच आणि कवीने पण लॉग इन केलंय कधीचच चंद्राला पाठवलीये फ्रेंड रिक्वेस्ट त्याने चंद्राला पाठवलीये फ्रेंड रिक्वेस्ट त्याने उत्तरादाखल धाडलंय चांदणं त्याला कारण कविता सुचतीये कवीला. चांदण्या चकोर मोर लांडोर सारच मोहतय कवीला चांदण्या चकोर मोर लांडोर सारच मोहतय कवीला हिरवी जादू रेशीम सूर नादावतायत मनाला कारण कविता सुचतीये कवीला. कवितेत फुलतायत असंख्य फुलं कवितेत फुलतायत असंख्य फुलं विड्यागत रंगतीये कविता कवितेत फुलतायत असंख्य फुलं विड्यागत रंगतीये कविता बागडणाऱ्या फुलपाखरांचं मौनही ऐकू येतंय कवीला कारण कविता सुचतीये कवीला. रात रात्राणी प्राजक्त काजवे रात रात्राणी प्राजक्त काजवे गच्च अंधार नि गाणे रातकिड्यांचे शब्दांच्या उजेडात लिहित राहतो कवी शब्दांच्या उजेडात लिहित राहतो कवी न जुमानता काळोखाला कारण कविता सुचतीये कवीला. लिहिता लिहिता कवी निसर्गमय बनतो शब्दांचे होणारे सोहळे कवी साजरे करतो बांधताना पूजा शब्दांची लागते समाधी कवीला बांधताना पूजा शब्दांची लागते समाधी कवीला कारण कविता सुचतीये कवीला कारण कविता सुचतीये कवीला. माझ्या पुढच्या कवितेचं नाव आहे स्वप्न भेट. माझं घर माझ्या स्वप्नात समोर येऊन ठाकलं माझं घर माझ्या स्वप्नात समोर येऊन ठाकलं एरवी होत नाही भेट त्याने स्वप्नात म्हणे गाठलं त्याच्यासारखंच त्याला मी ये नात म्हटलं त्याच्यासारखंच त्याला मी ये नात म्हटलं उसनं हसत कसं चाललंय त्यानं विषादानं पुसलं. दया येते माणसांची घर म्हणाल दया येते माणसांची त्यांची माणुसकी चाललीये हरवत घरघर लागलीये मला नाही राहस बघवत पूर्वीची ऐसपैस घरं कशी साऱ्यांना सामावून घ्यायची पूर्वीची ऐसपैस घरं कशी साऱ्यांना सामावून घ्यायची आनंदाने प्रेमाने सारी कुटुंब एकत्र नांदायची मोठं कुटुंब खूप लोक चैतन्य माझ्यात पसरायचं मोठं कुटुंब खूप लोक चैतन्य माझ्यात पसरायचं आता घर लहान कुटुंब लहान मन ही लहान माणसांचं. सकाळी लागतं टाळं सकाळी लागतं टाळं न माझं तोंड होतं बंद राहतो एकटाच वाट बघत पार सांजेपर्यंत भिंतींचे कान टवकारतो गप्पा विनोद ऐकायला भिंतींचे कान टवकारतो गप्पा विनोद ऐकायला सुरू होतो मोबाईल टीव्ही संवादच लागलाय संपायला जो तो स्वतःच्या जगात जो तो स्वतःच्या जगात कुणालाच फुरसत नाही जो तो स्वतःच्या जगात कुणालाच फुरसत नाही पाहुणे रावळे कुणीच आता फिरकत देखील नाही पोरकं पोरकं वाटतंय जणू वाली उरला नाही सारे पक्षी उडलेत घरट्यात कुणीच राहिलं नाही. घडाघडा बोललं घर घडाघडा बोललं घर तिळतिळ तुटला जीव घडाघडा बोललं घर तिळतिळ तुटला जीव अश्रू लागले झरू आली माणसांची कीव तेवढ्यात आली जाग तेवढ्यात आली जाग भानावर झटकन आले तेवढ्यात आली जाग भानावर झटकन आले स्वप्नभेटीमुळे आज डोळे माझे उघडले स्वप्नभेटीमुळे आज डोळे

असे उघडले. आणि आता या कवितेचं नाव आहे स्वस्थ बसतच नाहीत बायका. अळीमिळी गुपचिळी म्हटलं तरी स्वस्थ बसतच नाहीत बायका. अळीमिळी गुपचिळी म्हटलं तरी स्वस्थ बसतच नाहीत बायका. राहतात वावरत धडपडत ठेचाळत, पडलं तरी उठून निर्धारानं सावरत. मारलं फटकारलं आरडलं ओरडलं तरी स्वस्थ बसतच नाहीत बायका. मारलं फटकारलं आरडलं ओरडलं तरी स्वस्थ बसतच नाहीत बायका. जुलुमाला सामोरं जातात जिद्दीनं लढतच राहतात. वाकवलं कितीही तरी नाहीच मोडत बायका. लहानपणीच जरी बांधलं मंगळसूत्राच्या दावणीला वा चढवलं सरणावर जागवत सतीच्या प्रथेला, केलं विवस्त्र भर बाजारात काढलं विकायला वा लावलं पणाला तरी हरतच नाहीत बायका. ठेचून चेचून टाकतात प्रश्नांना उत्तरं शोधून. ठेचून चेचून टाकतात प्रश्नांना उत्तरं शोधून. वाट शोधून काढतात दाट धुक्यामधून. पेटवलं जाळलं तरी स्वस्थ बसतच नाहीत बायका. पेटतात आणि पेटून उठतात मशाल होऊन. पेटतात आणि पेटून उठतात मशाल होऊन. जळता जळता जाळून टाकतात ज्वाला बनून. गार्गी मैत्रेयी चंडिका भवानी घेत राहतात विविध रूपं. गार्गी मैत्रेयी चंडिका भवानी घेत राहतात विविध रूपं. पण स्वस्थ बसतच नाहीत बायका. अळीमिळी गुपचिळी म्हटलं तरी स्वस्थ बसतच नाहीत बायका. वाकवलं कितीही तरी नाहीच मोडत बायका. अळीमिळी गुपचिळी म्हटलं तरी स्वस्थ बसतच नाहीत बायका. कवितेचं नाव आहे आजी. आता खरं म्हणजे आजीचं कॉन्सेप्ट बदलत चाललंय. ही पूर्वीची आजी आणि तुम्हाला खूप जणांना ही आजी माहिती असेल, ही आजी अनुभवली असेल. ही तुमची माझी आजी. देवाऱ्यात देवजणू हात जोडून पुजायाची. देवाऱ्यात देवजणू हात जोडून पुजायाची. आजीवानी माया कराया नाही कुणा जमायची. आजीवानी माया कराया नाही कुणा जमायची. हे शानपण त्या वक्ताला कसं बया नाही आलं. घरच्या धनाचं गुपित तवाच का नाही कलालं. एक एक शिकवण याद येते या घडीला. एक एक शिकवण याद येते या घडीला. जसं फुकाट कवा नाही खाऊ अन प्रेमानं जिंकावं जगाला. वार तीत उपास तपास समद तिला कलायचं. वार तीत उपास तपास समद तिला कलायचं. चार बुकं नाही शिकली पर तरी कसं समजायचं. राग भरून भाऊ अराडला तर कुशीत तिच्या शिरायचं. लहान लेकरू म्हणत कुरवाळ तिनं त्यांनाच राग भरायचं. हात त्वाण पुसाया सदा तिचा पदर असायचा. हात त्वाण पुसाया सदा तिचा पदर असायचा. आता कळतं त्याला खमंग चुलीचा वास कसा यायचा. सुरकुतलेले हात जवा मायेनं ती फिरवायची. भीती भीती इडापिडा समधी दूर पलायची. कौतिकानं गंदी खडी साखर कवा दूध पडा द्यायची. त्या खाऊ मधली गोडी मनी रेंगाळत राहायची. राजच्याला कीर्तनातली कथा रंगून सांगायची. तवा कशी सट्ट दिशी गाढ नींद लागायची. आजारी पडलं तर उषाला ती रातभर बसायची. जप म्हणताना तवा डोळ्यांची तिला साथ असायची. बरं होऊ दे बरं होऊ दे असा आशीर्वाद मनापासून द्यायची. अन हीच खरी शिदोरी ती तवा नाही कलायची. लई पुण्य बघा म्हणून अशी मला आजी गावली. लई पुण्य बघा म्हणून अशी मला आजी गावली. अवो वटीत मजातीनं मायाची ऊब बघावतली. वटीत मजातीनं मायाची ऊब बघावतली. आणि आता या कवितेचं नाव आहे शेजार. आताच्या अलीकडच्या काळात जेव्हा जंगलतोड किंवा वृक्षतोड ही चालू आहे तेव्हा आपल्या मानवी जीवनावर त्याचा काय परिणाम झालाय ही सांगणारी ही कविता. शेजार. खिडकीतून न्याहाळते माझ्या शेजारी वसलेला गाव. खिडकीतून न्याहाळते माझ्या शेजारी वसलेला गाव. सदा गज बजलेला चैतन्याने बहरलेला. वटवृक्ष महाकाय पसरून हातपाय. घेई अवघ्या रहिवाशांसी कुशीत जणू माय. साऊळी माया घन दाट पर्णपसारा अतिविस्तृत. साऊळी माया घन दाट पर्णपसारा अतिविस्तृत. बुंधापक्व मजबूत पारंब्यान अगणित. वस्तीस कैक घरटी सुख संसारी नांदती. कृष्ण संगती जैसे गोकुळीचे गोप गोपी. कोळी याचे तलम जाळे चमके तप्त उन्हात. कोळी याचे तलम जाळे चमके तप्त उन्हात. विसावे फुल पाखरू क्षणभर पानात. खारींची चाले लुडबुड

0: कीटकांची धावपळ अन मधाचे मोहोळ कार्यरत सदाकाळ. अशी दिसभर घाई कशी लगबग चाले, अशी दिसभर घाई कशी लगबग चाले, कामात गुंतले सारे अस्तित्व चक्र अविरत चाले. कधी घारी येत भेटीला, कधी घारी येत भेटीला, वा सर्पांचेही संकट, केव्हा पर्जन्य सरींचा मारा, वा वारा वादळी सुसाट. गर्भगळीत जीव करीती एकजुटीने मात, संकट टळता उसळे हर्षभरीत किलबिलाट. असा सजीव शेजार नीत रिझवी माझ्या मना, असा सजीव शेजार नीत रिझवी माझ्या मना, मुक्या जीवांसवे विणल्या माझ्या अस्तित्वाच्या खुणा. विस्तारण्या राजमार्ग एके दिनी न्यायालीन आदेश, विस्तारण्या राजमार्ग एके दिनी न्यायालीन आदेश, इलाजनाच्या अन्य काही विना छाटण्या वटवृक्ष. कुऱ्हाडीचे खटाखट वार झाड झेले अंगावर, मुक आक्रोश दारुण कस थोपवू मरण. कोलाहल माजला आकांत वाढला, आकाश फाटल दैव कोपल, बेचिराखी पाहताना मन फुटून आक्रंदल. त्या जागी आता पहुड तो राजमार्ग दिमाखात, त्या जागी आता पहुड तो राजमार्ग दिमाखात, अन भर धाव ट्रकांचे होतात भीषण अपघात. खिन्न मनाने तेव्हा आठवे उध्वस्त वडाचा गाव, खिन्न मनाने तेव्हा आठवे उध्वस्त वडाचा गाव, आता सुनसान शेजार उरली सोबतीला फक्त चाकांची घर घर, फक्त चाकांची घर घर.
1: कविता बोरकर यांचं कविता वाचन श्रोते हो नुकतंच आपण ऐकलं, आणि ह्याबरोबरच आजचा आपला हा तिन्ही सांजा कार्यक्रम आता समाप्त होतोय.

आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल 233.1 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झांचेर आयकुप्यानो आता कांय खिणातूच म्हळ्यार बरोबर 7:20 आयकुपाक रावात प्रादेशीक खबरो. नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी तुम्ही ऐकतात प्रादेशिक खबरो. मुखेल खबरो. केंद्रीय वेचणूक आयोगान अनुसूचित जमाती खातीर 2027 विधानसभा वेचणुकेत आरक्षण लागू करचे भाजपाची मुखेल निर्वाचन आयोगाकडे मागणी. रान आणि पर्यावरण खात्याचे मंत्री भूपेंद्र यादव हांची भेट घेत हरित वाठार तसेच शाश्वत

0: उदरगतीचेर चर्चा केली. मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांची माहिती. गोंय राज्यात रक्तातली साखर म्हळ्यारूच गोडे मुताचे प्रमाण चड. राष्ट्रीय कुटुंब भलायकी सर्वेक्षण 2023-2024 अहवाल. मान्सून बेगीनूच गोंयांत, 3 आनी 4 जूनाक येलो अलर्ट, वेधशाळेन दिली म्हायती. केंद्रीय वेंचणूक आयोगान एसटी म्हळ्यार अनुसूचीत जमाती खातीर 2027 विधानसभा वेंचणुकेंत आरक्षण लागू करचें अशी मागणी भारतीय जनता पक्षान मुखेल निर्वाचन आयोगा कडेन केल्या. हे फाटभुंयेर भाजपाच्या शिष्टमंडळान आयज मुखेल वेंचणूक अधिकाऱ्यांची भेट घेवन आरक्षणाचे प्रक्रियेक गती दिवची अशी मागणी केली. ह्या वेळार भाजपाचे मुळाव्या कमिटीचे वांगडी गोविंद पर्वतकार, एसटी मोर्चाचे अध्यक्ष आणि जिल्हा पंचायत वांगडी मोहन गावकार, जिल्हा पंचायत वांगडी अंजली वेळीप, धाकू मडकयकार, पुंडलीक राऊत देसाय, सिद्धार्थ कुकळेकार आणि शुभम म्हापशेकार हजर आशिल्ले. केंद्रान हे आरक्षण सगळ्या राज्यांनी लागू केला आणि हे विशीचे विधेयक संसदेत संमत जाऊन गोय विधानसभेत ह्या विधेयकाक तेको दिवपी ठराव लेगीत घेतला असे पर्वतकार हांणी सांगले. मुखेल निर्वाचन अधिकाऱ्याक निवेदन दिल्या उपरांत तांणी सगळी प्रक्रिया पुराय जाल्या अशी माहिती दिल्या असे गोविंद पर्वतकार हांणी सांगले. एसटी आरक्षण संदर्भात समन्वय साधपा खातीर मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत आणि प्रदेशाध्यक्ष दामू नायक दिल्लीक गेल्यात असे पर्वतकार हांणी मुखार सांगले. इतले मजगती गोय विधानसभेत अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी केंद्र सरकार आणि भारतीय वेंचणूक आयोगाच्या फुडल्या निर्देशांचेर आदारून आसतली अशी माहिती मुखेल वेंचणूक अधिकारी आणि वेंचणूक सचिव संजय गोयल हांणी मुखार दिली. एसटी आरक्षणा संबंधी अधिसुचोवणी खंयच्या तारखेक जातली ते भारत सरकार थारायतले आणि सध्या केंद्र वेंचणूक खाते आणि भारतीय वेंचणूक आयोग ह्या दोघांच्याय सुचोवण्यांची वाट पळयता असे गोयल हांणी सांगले. एसटी आरक्षण कायदो चालीक लावपाची वेळ केंद्र आणि भारतीय वेंचणूक आयोगान थारायल्ली प्रक्रिया आणि वेळापत्रका प्रमाण जातली असे गोयल हांणी मुखार सांगले. कोंकण रेल्वे पुलीस अधीक्षक शेखर प्रभुदेसाय हांचे कडेन दक्षिण गोंय आणि कुशावती जिल्ह्याचे पुलीस अधीक्षक म्हणून प्रभारी ताबो दिला. पुलीस महानिरीक्षक के आर चौरासिया हांणी आयज ही अर्ज काढल्या. दक्षिण गोंय आणि कुशावती जिल्ह्याचे पुलीस अधीक्षक संतोष देसाय काल 31 मे ह्या दिसा पुलीस सेवेतल्यान निवृत्त झाले. तांचे कडेन आशिल्ल्या पदांचो ताबो प्रभुदेसाय हांचे कडेन दिला. कोंकण रेल्वे पुलीस अधीक्षक शेखर प्रभुदेसाय हे आयपीएस कॅडर अधिकारी असून तांणी आधी दक्षिण गोयचे पुलीस अधीक्षक म्हणूनही काम सांभाळा. राना आणि पर्यावरण खात्याचे मंत्री भूपेंद्र यादव हांची भेट घेत हरित वाठार तसेच शाश्वत उदरगतीचेर चर्चा केली अशी माहिती मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी दिली. दिल्लीत मुखेलमंत्री हेर केंद्रीय मंत्र्यांच्योय भेटी घेवपाचे आसात. 4 दिसांपयली मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी कुटुंबासयत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तशेंच हेर केंद्रीय मंत्र्यांच्यो भेटी घेतिल्ल्यो. 4 दिसांउपरांत परतून ते दिल्लीक गेल्या. इतले मजगती प्रदेश भाजप अध्यक्ष दामू नायक हे लेगीत दिल्ली आसा. राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन, सरचिटणीस बी एल संतोष हांचे लागी पक्षाच्या संघटनात्मक वावराविशी बसका जातली अशी माहिती दामू नायक हांणी दिल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणाखाला केंद्र सरकार विंगड विंगड येवजण्यो राबयता. गोय सरकार अंत्योदय तत्वाचेर काम करता. गोयकारांनी सरकारी येवजण्यांचो लाभ घेवपा खातीर मुखार सरपाक जाय अशें मत मये मतदारसंघाचे आमदार प्रेमेंद्र शेट हांणी उक्तायला. मये मतदारसंघ युवा आणि महिला समितीच्या दिक्षांत सुवाळ्यात आमदार प्रेमेंद्र शेट उलयताले. ह्या वेळार तांच्या संगतान अध्यक्ष संदीप पार्सेकार, सरपंच विशाल पेडणेकार, जिल्हा पंचायत वांगडी कुंदा मांद्रेकार, जिल्हा पंचायत वांगडी महेश सावंत आणि हेर मानेस्त हजर आशिल्ले. ह्या वेळार अनूप खांडेपारकर हांची युवा अध्यक्ष म्हण तर दिव्या उसपकर हांची महिला अध्यक्ष म्हण निवड झाली. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या पणजे केंद्रावेल्यान आयकतात.
1: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन एक्स चेर

0: % बायलांक रक्तातली साखर 140 मिलीग्राम पर डीएल परस चड आसा वा रक्तातली साखर नियंत्रीत करपा खातीर वखदां घेतात अशें दिसून आयलां. सर्वेक्षणांत फकत कांय वर्सांत दादल्यां मदीं 8% आनी बायलां मदीं सुमार 7% वाड जाल्या अशें दिसून आयलां. हेर निकशांविशी लेगीत ह्या सर्वेत नोंदी जाल्यात. ह्या सर्वेक्षणांत गोंयांत 45.1% बायलो आनी 43.6% बायल दादले मोठे वा चड वजन आशिल्ल्याचे दिसून आयलां. गोंयांत 99.6% नॉर्मल डिलिव्हरी जाता जाल्यार सिझेरियन 46.2% डिलिव्हरी जातात जी राष्ट्रीय सरासरी 27.2% परस खूप चड आसा अशें हातूंत म्हळां. हे विशीं गोंय भारतांतले एक डिजिटल राज्य म्हूण उदेलां. 94% बायलो आनी 90.9% दादले इंटरनेटाचो वापर करतात अशें सर्वेक्षणांत दिसून आयलां. गोंयांत मान्सून बेगीनूच दाखल जातलो म्हणपाचें वेधशाळेन कळीत केलां. हे फाटभुंयेर भारतीय हवामान खात्यान 3 आनी 4 जूनाक येलो अलर्ट जारी केला. सध्या आमी पूर्व मान्सून पावण्यार आसात. हो ट्रान्झिशन पावणो आशिल्ल्यान हवामानांत खूप बदल जाणवता अशी माहिती भारतीय हवामान विभागाचे वैज्ञानिक आणि मुखेली नहुष प्रकाश कुलकर्णी हांणी दिल्या. पूर्व मान्सून पावण्यार हवामानांत आर्द्रता वाढिल्ल्यान खूप गरमी जाता. हाका लागून लोकांक दनपारां सांजवेळार तशेंच रातीकडेन खूप गरमी सोंसची पडटा. फुडले 1 ते 2 दीस परिस्थिती अशीच उरतली म्हणपाचें वेधशाळेन कळीत केलां. इतले मजगती 1 जून मेरेन मान्सून केरळांत पावतलो असो अदमास आशिल्लो. फुडले 3 ते 4 दिसांत मान्सून केरळांत पावपाची दाट शक्यताय आसा. मान्सून केरळांत पावपाची अचूक तारीख रोखडीच जाहीर करतले अशें हवामान खात्यान कळीत केलां. महिला डिजिटल सशक्तीकरण येवजणेची कार्यावळ हालींच पर्वरी सुकूर पंचायतीत जाली. माहिती तंत्रगिन्यान इलेक्ट्रॉनिक्स आनी संचारण खातें आनी इन्फोटेक कॉर्पोरेशन ऑफ गोवा लिमिटेड वरवीं ही येवजण चालीक लायल्या. ह्या उपक्रमात बायलांक डिजिटल साक्षरता आनी मुळावे संगणक प्रशिक्षण दिवप, डिजिटल सेवा वापरपाक आत्मविश्वास वाडोवप, तंत्रगिन्यानाचो सुरक्षीत वापर आनी शिक्षण रोजगार आनी वैयक्तीक उदरगती खातीर संद निर्माण करून दिवप हो ह्या उपक्रमाचो हेत आसा. ही फकत एक येवजण न्हय तर डिजिटल अंतर भरून काडपाची एक चळवळ. शारी केंद्रातल्यान आसूं वा गांवगिऱ्या वाठारांतल्यान आसूं दरेक बायलेक गोंयच्या डिजिटल अर्थवेवस्थेंत वांटो घेवपाची कुशळटाय, आत्मविश्वास आणि प्रवेश मेळचो हाची खात्री करपाच्या हेतान ही येवजण राज्य सरकारान चालीक लायल्या अशें माहिती आनी तंत्रगिन्यान मंत्री रोहन खंवटे हांणी सांगले. ही येवजण 18 वर्सां वयर पिरायेच्या गोंयच्या बायलां खातीर उक्ती आसा. ती अस्तरी उण्यांत उणी 15 वर्सां राज्यांत रावप आसप गरजेचे आसा. हे प्रशिक्षण आयटी नॉलेज सेंटर, कॉमन सर्वीस सेंटर आनी पंचायत हॉल तशेंच थळावे केंद्रांनी आसतले. वर्साक सुमार 3,000 बायलांक फायदो जावचो असो ह्या उपक्रमाचो हेत आसा. डिजिटल जागो सुरक्षीतपणान हाताळप आनी डिजिटल संवाद कौशल्य सुधारप अशे विंगड विंगड वेव्हारीक विशय ह्या प्रशिक्षणात आसपावतात. सुमार 115 बायलांनी ह्या कार्यावळीत अजून मेरेन वांटो घेतला. सात्विक साईराज रंकीरेड्डी आनी चिराग शेट्टी हांणी सिंगापूर ओपन बॅडमिंटन सर्तीत जैत मेळयला. काल जाल्ले फायनलीत भारताच्या दादल्यांच्या डबल्स जोडयेन इंडोनेशियाच्या फजर अल्फियन आनी मोहम्मद शोईबिल फिक्री हांकां हरयले. आता परतून एक फावट कांय मुखेल खबऱ्यो. केंद्रीय वेंचणूक आयोगान अनुसूचित जमाती खातीर 2027 विधानसभा वेंचणुकेंत आरक्षण लागू करचें भाजपाची मुखेल निर्वाचन आयोगाकडेन मागणी. राना आनी पर्यावरण खात्याचे मंत्री भूपेंद्र यादव हांची भेट घेत हरित वाठार तशेंच शाश्वत उदरगतीचेर चर्चा केली मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांची माहिती. गोंय राज्यांत रक्तातली साखर म्हळ्यारूच गोडेमुताचें प्रमाण चड राष्ट्रीय कुटुंब भलायकी सर्वेक्षण 2023-24 अहवाल. आणि मॉन्सून बेगीनूच गोंयांत 3 आनी 4 जूनाक येलो अलर्ट वेधशाळेन दिली माहिती. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले प्रादेशीक खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले फाल्यां सकाळी 7:25 तोवेर नमस्कार.
1: दिमाग चार्ज कर अपना.
2: ऐसे पब्लिक पोर्ट से फोन चार्ज किया तो पर्सनल डेटा होगा पब्लिक.
1: देखा
3: पापा रुको मैं पे करता हूँ. नो सिग्नल.
2: अब क्या करोगे?
3: तेरी वाइफा है ना.
1: बुद्धू सुधर जा.
2: पेमेंट्स के लिए नो ओपन वाईफाई
3: यानी फ्रॉड को करो बाय बाय.
2: RBI कहता है
4: करो सही शुरुआत बनो फाइनेंशियली स्मार्ट.
5: तीनों कॉलेज में
6: डोंट वरी
5: फीस तो देखो.
7: क्या हाल है?

0: कामां आसता
1: ही
0: सो
1: आयज
0: ती
1: खरेंच
0: कामां
1: गरज
0: करता.
1: आसा.
0: हय
1: कित्याक आतां अशें दिसून आयिल्लें आसा की प्रत्येकाचे दारा मुखार जावं कितें बंगले आसता, फ्लॅट आसता, तांकां स्वताची किचन गार्डन आसपाक गरजेची आसा अशें
0: गरजेची
1: दिसता
0: आसा.
1: तांकां. आनी तांकां कोण मॅन पावर मेळना. सो ही सर्वीस तूं प्रोवायड करता.
0: हय ही सर्वीस हांव प्रोवायड करता. त्या व्यतिरिक्त हांव सर आपले जे सुपारी जी आसा आयज बरेचशे कुळागर जे कार आसा सो तिंच्या कडेन भाट आसता सो तिंचे हांव ज्यो सुपारी आसा सुपारी सोलपाक मशीन मशीन आसा म्हाज्या कडेन आयज काल मनीस गावना सो तिंच्यो सुपारी घेवन सोलपाचोय सुद्दां हांव वेवसाय सुरवात केला. त्या व्यतिरिक्त
1: माड आसा, माडाक पाडेली कोण मेळना.
0: हय सो तेचेर सुद्दां म्हाज्या कडेन मनीस आसा सो हांव ते सुद्दां हांव मनीस प्रोवायड करता.
1: खूब बरी गोश्ट आसा भार्गव.
0: हय
1: कित्याक आयज आमच्या गोंया भितर एग्रीकल्चर जर कोण करपाक फुडें सरता जाल्यार तांकां मॅन पावर मेळना, आनी
0: बरोबर
1: तूं जर ही सर्वीस तांकां प्रोवायड करता जाल्यार एक बरी गोश्ट आसा. कदाचीत एक थोडे पयशे तांचे वतले, पण ते पयशे गेल्या नंतर सुद्दां तांकां जी मिळकत आसा ती मिळकत नक्कीच याच्या पेक्षा जास्त असतली.
0: बरोबर.
1: भार्गव, तुजी आता ग्रीन स्पेस ही एक तुजी स्वताची अशी एक कंपनी तुवें सेटअप केल्ली आसा. तातूंत तुवें सांगला की प्लांटींग अँड लँडस्केपींग तूं करून दिता, म्हणजे आमकां विस्तारान पूर्वक सांग पळोवया.
0: प्लांटींग म्हणल्यार सर वेगवेगळ्या प्रकारची झाडां आसता सो ती जर लायतना तेचे अंतर कितले दवरपाक जाय तेच्या उपरांत खंयचे झाड खंय लावपाक जाय हे सगळें आमी तितून
1: आणि
0: सांगता.
1: सुरवातीक तूं माती परीक्षण करून दिता तेजे.
0: हय हय माती परिक्षणूय आमी ह्या सगळ्या भितर आमी करता.
1: आणि जमिनीची कितकी सुपीकता आसा हे तूं पयली चेक करता, आणि मागीर तूं त्या प्रमाणे कशे प्लांटेशन करू जाय हेचेय तुम्ही विस्तारपूर्वक अशें
0: याचे
1: सांगता.
0: विस्तारपूर्वक आम्ही सांगा.
1: इरिगेशन अँड वॉटर मॅनेजमेंट ही आता काळाची गरज आसा. जशी आता ड्रीप इरिगेशन प्रत्येकाक गरजेचे आसा,
0: हय
1: सो तेच्या बद्दल सांग पळोवया.
0: इरिगेशन जसे तुम्ही सांगले जाल्यार आयज काल उदकाचो जी आसा ही मोठी समस्या आसा सो तुम्ही जर आपले तुमचे गार्डन आसा किंवा फार्म आसा जाल्यार थंय लेआउट काढून दिवपाचो आसत जाल्यार ते
1: आणि जे
0: सुद्दां
1: कितें वेस्ट वॉटर आसता तें परत रिसर्क्युलेट करून तूं त्या गार्डनाक दिवं शकता.
0: हय हय
1: भार्गव, सिजनल क्लिनअप अँड मेंटेनन्स म्हणजे माड जे आसता, जावं तुजे आतां काजी आसता जावं आंबे आसता, तेका सिजनल क्लिनअप. सिजनल क्लिनअप म्हणजे कितें आसता तुजे ते?
0: सिजनल क्लिनअप म्हटल्यार आतां माड जो आसा वयर कितें तेजे वेस्ट आसता तें आमी सगळे रिमूव करून दिता सगळो क्लिनअप.
1: म्हणजे माड जेन्ना आमी नाल्ल पाडटा तेन्ना वयलो जो कितें शेणो आसता तो क्लीन
0: तो
1: करप.
0: क्लीन तो ती क्लीन करून दिता किंवां एखादें चुट्ट आसत तें सगळें
1: चुट्टा मारून दिवप,
0: चुट्टा मारून दिवप आसत किंवां सकयल आळी काडून दिवप आसत शेण घालप आसत
1: तेका मल्चींग करप.
0: मल्चींग करप आसत हें सगळें आमी सिजनल क्लिनअप आणि मेंटेनन्सान आमी
1: इवन
0: सगळें
1: आतां
0: इन्क्लूड करता.
1: काजीक रोटो लागता, सो त्या रोट्याचे कंट्रोल कसो करप हेही तुझ्या कडल्यान जे कोण गरजेचे आसा तांकां मिळू शकता.
0: हय ते मिळू शकता.
1: भार्गव, फर्टिलायझर डोस तू रेग्युलर फर्टिलायझर डोस जो आसता तोय दिवं शकता. नॅचरल फार्मींग म्हणजे ऑर्गेनिक फार्मींग हेचोय तूं जे कितें वर्मी कंपोस्ट आसा तेय तूं दिवं शकता, तेजे बद्दल आमकां सांग.
0: आतां नाल्ल आसत सुपारी आसत आमो आसत सो तिंकां रेग्युलर एक वर्सांतले एक दोन वर्सांतल्यान फर्टिलायझर जाय पडटा आसता किंवां खतपाणी जाय पडटा सो ते कितले दिवपाचे सो ते आमी सांगता आनी जाय जाल्यार आमी ते करूनय बीन दिता ह्या सगळ्या भितर.
1: ती आतां सामकी गरजेचे
0: आसा.
1: हय
0: गरजेचे आसा.
1: खंयचेय आतां आमी पिकावळ घेता तेका सायंटिफीक एप्रोच आसपाक जाय. आनी समजा आमी कितें तेतून पयशे इनवेस्ट करता जाल्यार तेतूंतल्यान आमकां इनकम बरें मेळपाक जाय, तेच्या खातीर एक टॅक्निकल नो हाव तूं दिवं शकता
0: तांकां.
1: वर्मी कंपोस्ट बेड सेटअप करून दिवं शकता, अथवा नॅचरल फार्मिंगाचे जे जीवामृत आसा घन जीवामृत आसा तेय तूं सेटअप करून दिवं शकता, तेजे बद्दल आमकां सांग.
0: आयज प्रत्येकाचे गोंयान जर धरले प्रत्येकाच्या घराच्या फाटल्यान कितें तरी थोडो फार तरी जागो आसता मुखार थोडी फार झाडां फुलां कितें तरी लायिल्लीच आसता सो आयज तो जे खतपाणी आसा सो तो त्याच्याच पोर्शन म्हणू शकता तुम्ही करू शकता त्याचो एक सेटअप किंवा जे कितें आसा सो तेच तो जे कितें वेस्ट आसा आपल्या घरांतली यूज करून तोच परतून आपल्या
1: फूल झाडा ऑर्गेनिक मेन्युअर तयार करून दिवपाचे तांकां एक सुरवात करून दिवं शकता. वर्मी कंपोस्ट बेड तूं तयार करून दिवं शकता आणि मागीर कालांतरान तांकां स्वताचे वर्मी कंपोस्ट मिळू शकतात. जे कितें नॅचरल फार्मिंगाचे जे कितें इनपुट्स आसात तेय तांकां मिळू
0: शकतात.
1: सो ही भार्गव अत्यंत महत्वाची अशी तुजी सर्वीस आसा आणि निश्चितपणे जे कोण आयकुपी आसा ते तुका एप्रोच जातलेच अशें हांव

0: आशा धरता. आयज आता अशें दिसून आयिल्लें आसा की आमचे माननीय मुख्यमंत्री सदांच म्हणटा की स्वयंपूर्ण गोवा आनी आत्मनिर्भर गोवा. सो गव्हर्मेंट जॉब प्रत्येकाक कांय मेळपाक शक्य ना, आनी जे कोण तरणाटे आसता ते शिकून अशेच बेकार बसून आसता. पण तुवें एक बरी एक बरो मार्ग तुवें अवलंबलेलो आसा की स्वताचो एक एग्रीकल्चराचो वेवसाय तुवें सुरू केल्लो आसा. आतां भार्गव म्हाका एक सांग, ह्या कामा भितर तुका स्थानीक युवकांचो कितको हातभार लागता?
1: स्थानीक युवकांचो म्हटल्यार तसो खूप कमी हातभार लागता ह्या सगळ्या गजाली भितर. पूण हांव तुमच्या माध्यमांतल्यान सांगपाक सोदतालो की चडांत चड जे आसा युवा जर भुरगे जर म्हाका मेळटा तांकां आव्हान करता तुमच्या माध्यमांतल्यान की जिंका एग्रीकल्चर क्षेत्रान किंवा ह्या क्षेत्रान गार्डनिंग लँडस्केपिंगांक जर काम करपाची इच्छा आसा जाल्यार त्यांनी नक्कीच आम्ही एकत्रित येऊन मेळून कितें तरी नक्कीच एक बरे विचार करून ह्या भितर आपले काम करून फुडें वयपाक शकता अशें एक दिसता.
0: म्हणजे तुजे सांगपाचे एक म्हणणे अशें आसा की तूं आनी तरणाट्यांक एम्प्लॉयमेंट दिवं शकता, तूं अनेकांक तू असो एक जॉब दिवपाचो एक माध्यम कसो जाऊ शकता. सो तुका जर कोण स्थानिक भुरगे आसा त्यांच्यानी जर कॉन्टॅक्ट केलो तुका, तू तेंका एब्झॉर्ब करून तुका कामाची एक आढावो आसा तुजे कडेन, काम कशें फुडें व्हरपाचें ते कळटा तुका, ते तू तेंका सांगू शकता.
1: हय नक्कीच नक्कीच.
0: बरें भार्गव, आता दुसरी गोष्ट, गोंया भितर टुरिझम ही एक बरी मोठी इंडस्ट्री आसा. सो व्हॅल्यू एडेड प्रोडक्ट्स म्हणजे आता पणसुला आसा, पणसुलाचे चिप्स आसता जावं पापड आसता, सो ताचेर तुजो कितें फुडें तूं करूं शकता?
1: नक्कीच करपाचो म्हाजो विचार आसा, पूण ताका जी लागणारी जी शक्ती आसा, मॅनपावर आसा, ती सध्या आत्ता म्हाज्या कडेन ना. पूण फुडल्या जर काही वर्षांत जर म्हाका जर स्थानीक युवा मेळ्ळे, काही महिला जर गावल्यो, सेल्फ हेल्प ग्रुप आसता, सो तिंका घेवन हांव नक्कीच ह्या सगळ्या गोष्टींचो विचार करपाक शकता. व्हॅल्यू एडेड प्रॉडक्ट्स आयज जर पळोवपाक गेले, पणसुलाचे घरे आसता, तळेले घरे,
0: हय
1: तिंका खूब डिमांड आसा.
0: इवन पापड आसा,
1: इवन पापड आसा सर, किंवा कोकम जर आसा, वेगवेगळे आसा, साठ आसा, आयज सगळे हे भायर गोंया भायर एक्सपोर्ट करता. इवन फॉरेनांक सुद्धा बरेचशे कंट्रीनी एक्सपोर्ट जाता. सो ह्या जर गोष्टीचो आम्ही विचार केलो जाल्यार नक्कीच आमकां फुडें वयपाक.
0: म्हणजे भार्गव तुजे अशें म्हणणें आसा की व्होकल टू लोकल आणि लोकल टू ग्लोबल असो एक तुझो एक विचार आसा आणि तुझे एक स्वप्न आसा. निश्चितपणे भार्गव तुझे हे स्वप्न पूर्ण जातलेच अशें दिसता. पण म्हाका एक भार्गव सांग की गोंया भितर एग्रीकल्चराक फ्युचर कशें आसा?
1: गोंया भितर सर नक्कीच एग्रीकल्चराक फ्युचर आसा. आयज जर आमी पळयले स्वता मुख्यमंत्री आसत किंवा सगळ्याक एग्रीकल्चराक खूब सपोर्ट करता ते. इवन गोवाचे जे एग्रीकल्चर डिपार्टमेंट आसा तेंच्यो वेगवेगळ्यो स्किमी आसा. इवन वेटरनरी डिपार्टमेंट आसा तिंच्यो सुद्धा वेगवेगळ्यो स्किमी आसा. सो तरुणांनी जर त्या विशया भितर फिल्डा भितर सरले नक्कीच थोडे कश्ट आसात, पूण नक्कीच ते जर घेतले जाल्यार त्या विशया भितर आयज बऱ्या प्रकारे आमी फुडें वयपाक शकता.
0: खंयचेय यशस्वी जो कोण उद्योजक आसता ताका कश्ट हे करचेच पडटा.
1: बरोबर.
0: आणि म्हाका दिसता की एग्रीकल्चर ही आता एक काळाची गरज झाली आसा. आयज आता व्हडले व्हडले आयटी सेक्टरातले जे कोण ऑफिसर्स आसता, सॉफ्टवेअर इंजिनियर्स आसता, ते आपली ओन जॉब आसता तो सोडून परत एग्रीकल्चरा कडे वता. पण तांकां अचानक जेन्ना ते एग्रीकल्चरा कडे येतात तेन्ना तांकां तितकी आयडिया नसता. उदाहरणार्थ सॉइल टेस्टिंग जावं नॅचरल फार्मिंग कशें करप, सो तूं हेच्या भितर नॅचरल फार्मिंगाचे गायडन्स तांकां दिवं शकता आणि तांकां सॉइल टेस्टिंग कशें करप, म्हणजे शास्त्रोक्त पद्दतीन शास्त्रशुद्ध पद्दतीन एग्रीकल्चर कशें करूं जाय हे तूं तांकां सांगू शकता काय ना?
1: हय नक्कीच नक्कीच. आणि ह्या सगळ्या भितर जर पळोवपाक गेले जाल्यार आयसीआर जे आसा, आयसीआरा भितर सॉइल डिपार्टमेंट जे आसा, माती परीक्षण, सो तेंचो आमी मदत घेवन बरेचशे सॉयल टेस्टिंग करून की जमनीक जमनीची आवश्यकता कितें आसा. सो अशे आमी टेक्निकल काही गोष्टींची मदत घेवन आमी नक्कीच एक यशस्वीपणे शेती भितर फुडें वयपाक शकता.
0: आणि आता एग्रीकल्चर जर अशें पळोवपाक गेले की कोविड आयल्लो, त्या कोविडाच्या टायमार परत लोक एग्रीकल्चरा कडेन डायवर्ट जाल्ले आसा आणि एग्रीकल्चरांतल्यान एक सॅटिस्फॅक्शनूय मेळटा आणि एक आपलो एक इन्कम सोर्स ऑफ इन्कमूय वाढू शकता. सो म्हाका एक सांग भार्गव, तुजो आता तरणाटे जे आसा तांकां फुडें संदेश कितें आसा?
1: संदेश असो आसा सर की तुमी खंयच्याय फिल्डांत चला.

आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल तुम्ही ऐकतात 233.1 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झांचेर. त्या भायर आमच्यो तरेकवार कार्यावळी तुम्ही ऐकू शकतात आमच्या न्यूज ऑन एअर हे ॲपाचेर, तशेंच आमचे ओटीटी प्लॅटफॉर्म वेव्स हाजेरूय आमच्या कार्यावळींचो आस्वाद तुम्ही घेऊ शकतात. आता एक नजर मारूया आमच्या आयचे हे चालू सभेत आयज वितरावपाच्या तरेकवार कार्यावळींचेर. रातच्या 8:15 तुमकां आयकुपाक मेळटलें खबरां विभागान सादर केल्लें प्रादेशीक समाचार दर्शन, आनी उपरांत 8:30 आसतली गीत गजलांची कार्यावळ. तर रातच्या 10 आयकुपाक मेळटली आयकुप्यांच्या मागणे गितांची कार्यावळ, मनजोक्ती गितां.

सुनील कांबळे राष्ट्रीय बातमी देत आहे. ठळक बातम्या. भारत विरोधी कारवायांसाठी म्यानमारची भूमी वापरू देणार नाही अशी म्यानमारच्या अध्यक्षांची ग्वाही. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी अर्ज भरण्याची मुदत संपली. जवळपास सर्वच पक्षात बंडखोरी. व्यावसायिक वापराच्या आणि 5 किलो वजनाच्या एलपीजी सिलेंडरच्या दरात वाढ. आणि आयआयटी प्रवेशासाठीच्या जेईई ऍडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर. भारतविरोधी कारवायांसाठी म्यानमारची भूमी वापरू दिली जाणार नाही अशी हमी म्यानमारचे अध्यक्ष यू मिन उंग लाईंग यांनी नवी दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी द्विपक्षीय चर्चेदरम्यान दिली. दुर्मिळ खनिज पुरवठ्याच्या मुद्द्यावरही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली आणि परस्पर सहकार्यावर सहमती झाली. याविषयी व्यापार, संरक्षण, सीमा, प्रदेश व्यवस्थापन, विकास, विकसित सहाय्य आणि सांस्कृतिक देवाणघेवाण अशा विविध मुद्द्यांवर तपशीलवार चर्चा झाली असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव विक्रम मिस्त्री यांनी वार्ताहर परिषदेत सांगितलं. ऊर्जा, गुंतवणूक, आरोग्य, शिक्षण अशा विविध क्षेत्रात निकट

0: उत्तम सहकार्याची गरज दोन्ही पक्षांनी अधोरेखित केली. सध्या उभय देशांदरम्यानचा व्यापार 2 अब्ज डॉलर्सच्या आसपास आहे. यू मिन उंगलाइंग 5 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले असून आज त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. ते उद्या मुंबईत येणार असून उद्योग जगतातल्या अग्रणींना भेटणार आहेत. भारत आणि अमेरिकेनं द्विपक्षीय व्यापार कराराच्या पहिल्या टप्प्यातल्या बहुतांश बाबींना अंतिम स्वरूप दिलं असून आता काही किरकोळ मुद्द्यांवर वाटाघाटी सुरू आहेत. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज नवी दिल्लीत बातमीदारांशी बोलताना ही माहिती दिली. या कराराच्या पहिल्या टप्प्याला अंतिम स्वरूप देण्यासाठी चर्चा करण्याकरता अमेरिकी शिष्टमंडळ दिल्लीत आलं असून ही चर्चा 2 ते 4 जून दरम्यान होणार आहे असं त्यांनी सांगितलं. अंतिम स्वरूप देताना अमेरिकेत झालेले कायदेशीर बदल अंतिम करारात कसे प्रतिबिंबित होतील आणि त्यानुसार कोणत्या प्रकारचे बदल केले जातील यावरही चर्चा सुरू आहे. आम्ही शक्य तितक्या लवकर या कराराचा पहिला टप्पा पूर्ण करू, त्यावर स्वाक्षरी करू आणि अधिक व्यापक करार कसा बनवता येईल यावर पुढची चर्चा सुरू करू असं ते म्हणाले. भारत ओमान सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करार आजपासून अंमलात आला आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी ही घोषणा केली. 6 महिन्यांपूर्वी या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या होत्या. हा केवळ एक व्यापारी करार नाही तर तो सांस्कृतिक विश्वासाचं प्रतीक आहे. या करारामुळे पहिल्या दिवसापासून भारताच्या 98% वस्तूंना ओमानमध्ये शुल्कमुक्त प्रवेश मिळेल. वस्त्रोद्योग, खेळताना घालण्याचे कपडे, कृषी उत्पादनं, औषधं आणि वैद्यकीय उपकरणं, चामड्याच्या वस्तू, ऑटोमोबाईल, सागरी उत्पादनं यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये भारतातल्या कामगार, सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग आणि निर्यातदारांना ओमानच्या बाजारपेठेत प्राधान्यानं प्रवेश मिळेल असं गोयल यांनी सांगितलं. भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या संरक्षण मंत्र्यांमध्ये आज नवी दिल्लीत चर्चा झाली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि ऑस्ट्रेलियाचं संरक्षण खातं सांभाळणारे तिथले उपप्रधानमंत्री रिचर्ड मार्लेस यांच्यात संयुक्त अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. हिंद प्रशांत महासागर क्षेत्र मुक्त, खुलं, शांत, स्थिर आणि समृद्ध राहावं याकरता सहकार्य करण्यावर बैठकीत सहमती झाली. दोन्ही देशांच्या नौदलांच्या हालचालींबाबत तसंच तटरक्षक दलाबरोबरच्या समन्वयाबाबत चर्चा झाली. संरक्षण सामुग्री आणि सेवांच्या देवाणघेवाणीबाबत समजूत करण्याचा निर्णयही झाल्याचं बैठकीनंतर प्रसिद्ध केलेल्या संयुक्त निवेदनात म्हटलं आहे. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आज संपली. जवळपास सर्वच पक्षांमध्ये बंडखोरी झाल्यानं गुरुवारी अर्ज माघारीची मुदत संपल्यावर निवडणुकीचं चित्र स्पष्ट होणार आहे. अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: विधान परिषदेच्या वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती, सांगली, सातारा, सोलापूर, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव, जळगाव, ठाणे, नाशिक, परभणी, यवतमाळ, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे आणि नागपूर या मतदारसंघांसाठी ही निवडणूक होत आहे. महायुतीकडून भाजपा 11, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागा लढवणार आहे तर महाविकास आघाडीकडून काँग्रेस 8, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 6 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 3 जागा लढवेल असं या पक्षांनी जाहीर केलं होतं. पुणे मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी खासदार संजय काकडे यांचे पुत्र विक्रम काकडे यांनी अर्ज दाखल केला. त्याशिवाय सुनील टिंगरे यांनीही अर्ज भरला आहे. दोघांकडे बी फॉर्म असल्यानं अधिकृत उमेदवार कोण यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. नाशिकमधून शिवसेनेच्या नरेंद्र दराडे यांनी आज दुपारी अर्ज दाखल केला. तसंच भाजपा नेते गणेश गीते यांचे बंधू गोकुळ गीते यांनीही अपक्ष अर्ज दाखल केला. विशेष म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं उमेदवार न देण्याचा निर्णय आज पत्रकार परिषदेत जाहीर केला. मात्र कोणत्या उमेदवाराला पाठिंबा देणार हे ठाकरेंच्या पक्षानं अद्याप जाहीर केलेलं नाही. छत्रपती संभाजीनगर जालना मतदारसंघासाठी महायुतीकडून सुहास शिरसाट यांनी तर महाविकास आघाडीकडून देवयानी पाटील गुणगावकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. सिल्लोड नगर परिषदेचे नगराध्यक्ष समीर अब्दुल सत्तार यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. यवतमाळमध्ये काँग्रेसचे साहेबराव कांबळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. या मतदारसंघात महायुतीत बंडखोरी झाली असून तिन्ही पक्षांनी आपापले उमेदवार उभे केले आहेत. शिवसेनेकडून दुष्यंत चतुर्वेदी, भाजपाकडून नितीन भुतडा तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित बेग यांना उमेदवारी देण्यात आली आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे तसंच शेकापचे

0: अरविंद म्हात्रे यांच्यासह मानसी म्हात्रे, अनिल चोपडा यांनीही अर्ज दाखल केले. जुईली दळवी यांनी अपक्ष अर्ज दाखल केला, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून या मतदारसंघासाठी सुरेंद्रनाथ उर्फ बाळ माने यांनी अर्ज दाखल केला. महायुतीमध्ये कोणतेही मतभेद नसून सर्व जागा महायुती जिंकेल असा विश्वास महसूल मंत्री आणि भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनीही व्यक्त केला आहे. महायुतीचे घटक पक्ष एकत्र येऊन चर्चा करतील आणि बंडखोर उमेदवारांचे अर्ज मागे घेतील असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. या निवडणुकीसाठी 22 जून रोजी मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होईल.
1: व्यावसायिक वापरासाठीच्या सिलेंडरच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. घरगुती वापरासाठीच्या गॅसच्या दरात बदल झालेला नाही. 19 किलो वजनाचा सिलेंडर मुंबईत 43 रुपयांनी महाग झाला असून त्याची किंमत 3,067.50 रुपये झाली आहे. 5 किलोग्राम वजनाच्या छोट्या गॅस सिलेंडरच्या दरात 11 रुपये वाढ झाली आहे. दरम्यान केंद्र शासनानं आजपासून पेट्रोल डिझेल आणि ATF म्हणजे विमान इंधनावरचा निर्यात कर कमी केला आहे. पेट्रोलच्या निर्यातीवर विंडफॉल गेनवरचा कर निम्म्यावर आणून 1.50 रुपये प्रतिलिटर, तर डिझेल 13.50 रुपये प्रतिलिटर आणि ATFचा कर 9.50 रुपये प्रतिलिटर केला आहे. एलपीजी पेट्रोल डिझेलच्या विक्री आणि वितरणातली अनियमितता, काळाबाजार आणि साठेबाजीविरुद्ध दक्षता वाढवण्याचं आवाहन केंद्र सरकारनं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना केलं आहे. नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा यांनी ही माहिती दिली. गेल्या 3 दिवसात 1,300 ठिकाणी छापे टाकण्यात आले, तसंच 7 जणांना अटक केली असल्याचं त्यांनी सांगितलं. आयआयटी प्रवेशासाठीच्या जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा 56,880 विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरले असून त्यात 10,107 विद्यार्थिनी आहेत. आयआयटी दिल्ली विभागातला शुभम कुमार 360 पैकी 330 गुण मिळवून दिशात सर्वप्रथम आला आहे. विद्यार्थिनींमध्ये दिल्ली विभागातली आरुषी देशपांडे पहिली आली आहे. तिला 280 गुण मिळाले असून सर्वसाधारण यादीत ती 77 व्या क्रमांकावर आहे. विद्यार्थ्यांना jeeadv.ac.in या संकेतस्थळावर निकाल पाहता येतील. पश्चिम बंगाल राज्य सरकारनं मंत्रिमंडळ विस्तार आज केला. यावेळी 35 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यापैकी 13 जणांनी कॅबिनेट, 19 जणांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली, तसंच 3 जणांनी राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार म्हणून शपथ घेतली. लोकभवन इथं झालेल्या सोहळ्यात राज्यपाल RN रवी यांनी सर्वांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. नवनियुक्त मंत्र्यांना येत्या बुधवारी खातेवाटप केलं जाईल असं कॅबिनेट मंत्री तपस रॉय यांनी बातमीदारांना सांगितलं. तृणमूल काँग्रेसचे आमदार संदीपान सहा आणि ऋतुव्रत बॅनर्जी यांना पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे निलंबित करण्यात आलं आहे. तृणमूल काँग्रेसचे नेते शोभनदेव चट्टोपाध्याय यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यासाठी आमदारांच्या खोट्या सह्या केल्याची तक्रार बॅनर्जी आणि सहा यांनी दाखल केल्याची माहिती मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी वार्ताहर परिषदेत आज दिली. त्यानंतर अवघ्या 1 तासात तृणमूल काँग्रेसकडून ही कारवाई केली गेली. सीबीआयनं आज रिलायन्स कम्युनिकेशनचे माजी समव्यवस्थापकीय संचालक अमिताभ झुंझुनवाला यांना अटक केली. बँकांकडून घेतलेल्या 19,000 कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या कर्जाचा गैरवापर केल्याप्रकरणी ही कारवाई झाली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारतविरोधी कारवायांसाठी म्यानमारची भूमी वापरू देणार नाही अशी म्यानमारच्या अध्यक्षांची ग्वाही. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी अर्ज भरण्याची मुदत संपली. जवळपास सर्वच पक्षात बंडखोरी. व्यावसायिक वापराच्या आणि 5 किलो वजनाच्या एलपीजी सिलेंडरच्या दरात वाढ आणि आयआयटी प्रवेशासाठीच्या जेईई अॅडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: आकाशवाणी पणजी केंद्राचं हवामादय चॅनल 233° 1 मीटर म्हणजे 1287 किलोहर्ट्झांचेर. आता ऐकूया खबरा विभागान सादर केलेले प्रादेशिक समाचार दर्शन.
3: आकाशवाणी पणजी केंद्राचं हवामादय चॅनल. खबरा विभाग सादर करता प्रादेशिक समाचार दर्शन. आयच्या वृत्तीत गोय राज्याचं 40वा घटक राज्य दिस सुवाळो. अनुच्या 40व्या घटक राज्य दिस सुवाळ्यात भारताचे उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन मुखेल सोयरे म्हणजे आशिल्ले. हो सुवाळो कला अकादमीत जालो. या वेळार माननीय उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, गोंयचे राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू त

यशस्विनी, कर्तृत्वान अस्तुऱ्यांचे यशस्वी कार्य ऐकात यशस्विनी दर आयतारा दनपारा 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलार यशस्वी

गीत गजलांच्या हे कार्यावळीतल्यान आम्ही ऐकलो भूपिंदर सिंग आणि मिताली सिंग हांचो आवाज आणि कार्यावळी निमाणे सुवातेर ह्या उपरांची प्रस्तुती घेऊन येता उषा आमोणकार हांचो आवाज.

आणि ऐकूपेनो इथल्यान आयचे हे गीत गजलांच्या कार्यावळीतल्यान आम्ही तुमचो निरोप घेतात. आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल बरोबर 9:15 कार्यावळ स्पॉटलायट आणि 9:30 पब्लीक स्पीक ह्यो कार्यावळी दिल्ली केंद्रावेल्यान आम्ही सहक्षेपीत करतले. तशेंच आतां कांय खिणातूज म्हळ्यार बरोबर 8:45 समाचार संध्या आणि 9:00 न्यूज 89 दिल्ली केंद्रावेल्यान आम्ही सहक्षेपीत करतात.

इश्टानो नमस्कार आणि तुमका सगळ्यांक माये मोगाचो येवकार आयचे ह्या मनजोक्ती गितांनी. मनजोक्ती गितांची ही कार्यावळ घेवन आमी खास येतात तुमचे भेटेक दर सोमारा. आणि हे कार्यावळीतल्यान आमी तुमका संद दितात तुमच्या मनातले तुमचे आवडीचे गीत मागपाची. इश्टानो गीत तुम्ही मागू शकता आमका एसएमएस नाजाल्यार व्हॉट्सएप मेसेज करून. आणि मेसेज करपा खातीर आमचो नंबर असा 8380071054. नंबर परतून एक फावट सांगता 8380071054 ह्या नंबराचेर मुजरत मेसेज करात आणि मागात तुमच्या मनातले तुमच्या आवडीचे गीत.

मोगा मोगा हें गीत निकते समय आयकले नेवील परेरा हांच्या आवाजातले हें गीत आशिल्ले. आयच्या ह्या मनजोक्ती गितांनी ह्या उपरांची ही पसंती घेवया. आमकां मेसेज धाडून पसंती कळयतात ग्राम पिपरलोड सरगांव छत्तीसगड सावन आमचे आयकुपी दिपेश वर्मा, पुनम वर्मा, ज्योती आणि शिवांश वर्मा ह्या सगळ्या आमच्या आयकुपी इश्टांच्या मागणेवयल्यान कार्यावळीतले ह्या उपरांचे हे गीत जावन आसा. हेमा सरदेसाय हांच्या आवाजातले आयकुया गोवा जाय.

शिवांश वर्मा ह्या सगळ्या आमच्या आयकूपी इश्टांच्या मागणेवेले गीत आम्ही निकतेच आयकले. आणि आयच्या ह्या कार्यावळीन ह्या उपरांत ओलावांनी सांगाती घेवन येतात मोगा मांडोलीन.

यशस्विनी, कर्तृत्वान अस्तुऱ्यांचे यशस्वी कार्य ऐकात यशस्विनी दर आयतारा दनपारा 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलार यशस्विनी।

0: निघते सामे ऐकलें सुंदर असे हे लोकगीत बोकुलांनी उंदीर इश्टानो हे गीता उपरांत आयचे हे कार्यावळीन ह्या उपरांतचे हे गीत आसा रोझरी फन्स हांच्या आवाजातले म्हातारपण.
1: हांव रोझरी फन्स तुमच्या कानार सादयता ती म्हजी 11वी कॅसेट आनी मागता दोनया देवा लागी दिवंक तुमका आनीक म्हाका एक सुखाचे आनीक दुयेंस पिडा नासलेले म्हातारपण. हे कॅसेटीक संगीत दिला मायस्त्रो झुझिनो, रेकॉर्ड केल्या मॅजिक टच स्टुडिओ मारगांव.